आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM. Always heart touching. आपलं खानदेश आपली माणसं.

रामकृष्ण हरी। फुलं जपली की त्याचा दरवळ सुगंध कायम राहतो आणि माणसं जपली की त्याची सोबत अजन्म राहते। फुलांना तर एक कालावधी असतो फुलल्यानंतर दरवळायला, पण माणसाचं तसं नसतं। मनुष्य दृष्टिगोचर तरी नसला तरी त्याचा स्वभाव, वर्तणूक, सहयोग, मायेचे शब्द नित्य आपल्या मनात, विचारात, आठवणीत दरवळत राहतात। म्हणून माणसं जपावी, मग ती घरात असो, कुटुंबात असो वा मैत्रीत असो। चांगल्या माणसामुळेच घर, कुटुंब, संघटन, मित्रत्व रंगरूपास येते। घर वा घरातील भौतिक वस्तू देखील नकोशा होतात जेव्हा प्रिय व्यक्ती सोबत नसते। रामकृष्ण हरी।

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. शुभ दिन आयोरे. आरजे शुभांगी तुमचं स्वागत करते. आज 23 जून हा दिवस क्रीडा जगतासाठी आणि जागतिक पातळीवर खूप विशेष आहे. जागतिक ऑलिम्पिक दिन खेळ आरोग्य आणि जगात शांतता आणि एकता टिकवून ठेवण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. 1894 मध्ये आजच्याच दिवशी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली होती. हा दिवस आपल्याला तंदुरुस्त राहण्याची आणि क्रीडावृत्ती जोपासण्याची प्रेरणा देतो. संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन समाजाचा विकास करणाऱ्या आणि नागरिकांची सेवा करणाऱ्या सर्व शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ऐतिहासिक प्लासीची लढाई 23 जून 1757 रोजी बंगालचे नवाब सिराज उद्दौला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात प्लासीची लढाई झाली, ज्या लढाईने भारताच्या इतिहासाला इंग्रजी सत्तेच्या गुलामगिरीकडे ढकललं. आज विज्ञान क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांचा जन्मदिवस आहे. ॲलन ट्युरिंग, आधुनिक संगणक विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जनक मानले जाणारे महान ब्रिटिश गणितज्ञ. झिनेदिन जिदान, फुटबॉल जगतातील जगप्रसिद्ध आणि महान फ्रेंच फुटबॉल खेळाडू आणि प्रशिक्षक. राज बब्बर, भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि प्रसिद्ध राजकारणी. तर स्मृती दिन, आजच्याच दिवशी आपण देशासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या या दोन प्रमुख नेत्यांचं स्मरण करतो. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी नेते आणि स्वतंत्र भारताचे पहिले उद्योग आणि पुरवठा मंत्री. एक देश एक विधान एक प्रधान हा नारा त्यांनीच दिला होता. संजय गांधी, भारताचे तरुण आणि धडाडीचे नेते, ज्यांचे आजच्याच दिवशी एका विमान अपघातात अकाली निधन झालं होतं. आज जागतिक ऑलिम्पिक दिन. जीवनाचा खेळ हा ऑलिम्पिकसारखाच आहे. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजय मिळवणं नसून प्रामाणिकपणे लढणं आणि उत्तम सहभाग घेणं ही आहे. आजची बोधकथा. अमेरिकेतील एका छोट्या गावात एका गरीब कुटुंबात एक मुलगी जन्मली. वयाच्या 4थ्या वर्षी तिला दुहेरी न्यूमोनिया आणि पोलिओ झाला, ज्यामुळे तिचा डावा पाय निकामी झाला. डॉक्टरांनी सांगितलं की ती कधीही पायावर उभी राहू शकणार नाही. पण त्या मुलीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. तिने तिच्या आईला सांगितलं, मला जगातली सर्वात वेगवान धावपटू बनायचंय. आईने तिच्यावर विश्वास ठेवला. त्या मुलीनं पायाचे ब्रेस म्हणजे लोखंडी सांगाडा काढून टाकला आणि धावण्याचा सराव सुरू केला. सुरुवातीला ती अनेक स्पर्धांमध्ये शेवटची आली. लोक तिला हसायचे, पण तिने मात्र हार मानली नाही. अथक परिश्रम आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर त्याच मुलीने 1960 रोम ऑलिम्पिकमध्ये तब्बल 3 सुवर्णपदकं जिंकून इतिहास रचला. तिचं नाव होतं विल्मा रुडॉल्फ. तात्पर्य हेच, तुमची आजची परिस्थिती कशीही असो, जर तुमच्या मनात जिद्द आणि स्वतःवर विश्वास असेल तर जगातली कुठलीही अडचण तुम्हाला ऑलिम्पिकसारख्या सर्वोच्च शिखरावर पोहोचण्यापासून रोखू शकत नाही. श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो. आपण अनेकदा नवीन कामाची सुरुवात करताना मुहूर्त वेळ किंवा वार पाहतो, पण खरं सांगितलं ना तर ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी एक वरदान असतो. जर आपले विचार सकारात्मक असतील, आपल्या कर्मात कठोर परिश्रम असतील, तर प्रत्येक दिवस शुभच ठरतो. एखादा दिवस चांगला किंवा वाईट असणं हे आपल्या परिस्थितीवर नाही, तर त्या परिस्थितीकडे आपण कशा प्रकारे बघतो यावर अवलंबून असतो. अपयशात शिकणारा आणि प्रत्येक संकटाचा हसून सामना करणारा माणूस कोणत्याही दिवशी इतिहास घडवू शकतो. म्हणूनच मनातली भीती काढून टाका आणि आजचा प्रत्येक क्षण शुभ आहे असं ठरवा. चला तर मग उद्या पुन्हा भेटूया शुभदिन आयोरेच्या भागात. तोपर्यंत मी आरजी शुभांगी आपली रजा घेतेय. नमस्कार.

0: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नेट ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

श्रीराम समर्थ 23 जून हेतू शुद्ध ठेवावा, मनुष्याने शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्न करावा. हेतू शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरूप होऊ लागते आणि प्रगतीला मदत होते. हेतू हा विहिरीत असणाऱ्या झऱ्याप्रमाणे आहे. झरा गोड पाण्याचा असला म्हणजे विहिरीचे पाणी स्वाभाविकच गोड असते, म्हणून हेतू शुद्ध ठेवण्याची दक्षता घ्यावी आणि त्याकरता रामाची प्रार्थना करावी. माणसाला देहरक्षणापुरते अन्न वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही. नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे हेच रामरायाजवळ मागावे. पर्वकाळात भगवंत कामधेनूचा अवतार घेऊन येतो, जे ज्याला पाहिजे ते तो देतो. पर्वकाळात सज्जन तसेच दुर्जनही आपली कामे करून घेतात. जारण मारण ही देखील पर्वकाळात शीघ्र साध्य होतात. आपण मात्र भगवंताचे कसे व्हावे हे पाहावे. शुभेच्छा सरावी, भावना जागृत करावी, काहीही कर पण भगवंता तुझा विसर पडू देऊ नकोस असे भगवंताजवळ मागावे. आजवर कळत न कळत जे पाप झाले असेल ते नाहीसे कर, पुढे पुन्हा नाही करणार असे म्हणावे, म्हणजे मागली पापे नष्ट होतात. ज्याला विषयाची गोडी असते त्याला नाही परमार्थाची गोडी लागत. नरकातल्या किड्यांना नाही किळस येत. विषयी लोक प्रपंचात रंगून जाऊन साधुसंतांची निंदा करतात. त्यांना मीच काय तो एक शहाणा मोठा असा अभिमान असतो, पण त्यांच्यापेक्षा लक्षावधी शहाणे आणि श्रीमंत जगात आहेत हे ते जाणत नाहीत. ते खालच्या लोकांकडे पाहतात आणि त्यांच्याहून मी श्रेष्ठ आहे असे म्हणतात. माझे चुकते आहे एवढे कळले तरी चालेल. विषयी लोकांना मला कुठे दुःख आहे असे वाटते, पण दारूप्रमाणे विषयाची धुंदी उतरली म्हणजे पश्चाताप होतो. देव आहे असे खऱ्या अर्थाने वाटणारे जगामध्ये थोडेच असतात. सद्विचार, सत्शास्त्र आणि सद्बुद्धी ही प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडे नेण्यासाठी आहेत. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते, पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही. त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते. तसे ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे. भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काहीही येत नाही. खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातली माती अनेक चालण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते. त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो. आपण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो. शुद्ध असावे आचरण, तसेच असावे अंतःकरण, त्यात भगवंताचे स्मरण, हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, भाजीपाल्यामध्ये वेलवर्गीय भाजीपाल्याचं एक वेगळं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हा जो वेलवर्गीय भाजीपाला आहे याच्यामध्ये भोपळा आहे, कारली आहे, काकडी आहे, दोडका आहे किंवा याशिवाय आणखी काही वेलवर्गीय भाजीपाला जो आहे तो वेगवेगळ्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेतात आणि या पिकांवर उत्पादनामध्ये अडसर करणारे अनेक रोग आणि किडी यांचा प्रादुर्भाव होतो. त्यात महत्त्वाच्या ज्या किडी आहेत त्याचा जर आपण विचार केला तर फळमाशी एक महत्त्वाची कीड आहे. या किडीची मादीमाशी लहान फळाच्या सालीत अंडी घालते आणि फळमाशी जी असते ती नेहमीच्या माशीपेक्षा थोडी लहान असते. फळाच्या सालीत घातलेल्या अंड्यातून ती 3 ते 5 दिवसात अळी बाहेर येते आणि या माशीची जी अळी आहे ही फळातील गर खाते, त्यामुळे फळ जे आहेत ते सडतात किंवा अकाली गळून पडतात. फळांचा आकार बदलतो आणि फळमाशी जी आहे वेलवर्गीय भाजीपाल्याच्या उत्पादनात जवळपास 15% घट आणू शकते. त्याकरता अशा प्रकारचं फळमाशीचा आपल्याला कुठे प्रादुर्भाव आढळला तर शेतामध्ये फळमाशीसाठीचे जे फेरोमोन सापळे असतात ते प्रति एकरी 10 या प्रमाणात वापरायला पाहिजे. याशिवाय दशपर्णी अर्क आहे किंवा 5% निंबोळी अर्क आहे याची आपण फवारणी करायला पाहिजे. रासायनिक औषधाची आवश्यकता असेल तर शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करायला पाहिजे. वापरताना रासायनिक कीटकनाशकं जर वापरायची झाली तर मॅलॅथिऑन 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा कारवारील 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये या प्रमाणामध्ये घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची आवश्यकता असेल, फळमाशीचंच खरं आपल्याकडे जर प्रादुर्भाव असेल तर आपण फवारणी करायला पाहिजे, अन्यथा आपण रसायनाचा वापर कमीत कमी करायला पाहिजे. तर जे आहे की लाल भुंगेरे जे आहेत ते सुद्धा वेलवर्गीय भाजीपाल्यावर दिसतात. तर लाल भुंगेरे लहान असताना वेलाची जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेलावर याचा प्रादुर्भाव दिसतो. या भुंगेऱ्यामुळे वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये जीवाणूजन्य मर या रोगाची सुद्धा लागण होऊ शकते.

0: नंतर पानाचे देठ जे आहेत ते बाळ्या आणि फांद्या याच्यावर सुद्धा प्रसार होतो. नंतर हे टिपके पिवळसर तपकिरी होऊन पानाची गळ होते. तर केवडा हा रोगाची ही लक्षणं आहेत असं आपण समजू शकतो. याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय जो असतो, ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन जमिनीमध्ये जर योग्य ओल असताना जर फवारणी केलं तर चांगलं असतं. वनस्पतीजन्य अर्कामध्ये दशपर्णी आहे किंवा 5% निंबोळी अर्क आहे किंवा सीताफळाचा अर्क आहे, याची आपण सुद्धा प्रतिबंधात्मक फवारणी करू शकतो. रासायनिक बुरशीनाशकं जी आपण वापरायची झाल्यास त्यामध्ये मेटॅलॅक्झिल अधिक मॅनकोझेफ हे जे मिश्र बुरशीनाशक आहे 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात, किंवा सायमोक्झिल अधिक मॅनकोझेफ या नावाचं जे बुरशीनाशक आहे मिश्र बुरशीनाशक ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात याच्यातून फवारणी करायला पाहिजे. भुरी हा एक महत्त्वाचा रोग आहे. साधारणतः जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून याची लागवड होते आणि बऱ्याच भाजीपाल्यात हा दिसतो. तर भुरीचा जर प्रादुर्भाव वाढला तर अशा प्रकारचं जर प्रादुर्भाव वाढत असेल तर पेन कोण्याझोल 0.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन जर फवारणी केली तर आपल्याला चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन मिळते. याच्याशिवाय वेलवर्गीय भाजीपाल्यावर करपा नावाचा एक महत्त्वाचा रोग दिसतो. त्याच्यामुळे काळसर ठिपके जे आहेत पानावर दिसतात, फळावरसुद्धा लांबट काळसर डाग आढळून येतात आणि फळाची प्रत खाला होते. याच्याकरता एकतर कार्बन डायझिम 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन किंवा प्रॉबिनेप 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन किंवा डायफेन कोनॅझोल 0.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण जर फवारणी केली कोणत्याही एका बुरशीनाशकाची तर आपल्याला व्यवस्थापन मिळू शकतं. याच्याशिवाय सूत्रकृमीचासुद्धा काही प्रमाणामध्ये प्रादुर्भाव दिसतो. तर सूत्रकृमी जे आहेत ते वेलाच्या मुळामध्ये शिरून जे अन्नरस शोधतात त्यामुळे मुळावर गाठी येतात. तर शेतामध्ये निंबोळी पेंडीचा जर वापर केला 200 किलो प्रति एकर तर याचा प्रतिबंध होऊ शकतो. याच्याशिवाय आपण जर ह्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आणि आवश्यकतेनुसार शास्त्रज्ञांचा सल्ला घेतला, विशेषतः कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेशी जर संपर्क केला तर आपल्याला आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक आणि निवारणात्मक उपाययोजना करता येतात. तर शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच रसायने वापरावीत आणि आपल्या भाजीपाल्याचं, विशेषतः वेलवर्गीय भाजीपाल्याचं कीड आणि महत्त्वाच्या रोगांपासून संरक्षण करावं असा संदेश आपण घेतला पाहिजे आणि आपला फायदा करून घेतला पाहिजे. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: Radio Mandhavan 90.8 FM always heart touching.
1: ग्राम गीता चिंतन भाग 20 मागील भागवन थोडस चिंतन करत असताना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या ठिकाणी प्रक्रिया देतात. देशाला नेता हवा आहे तो कसा असावा याच्या प्रक्रिया त्यांनी दिलेल्या आहेत. ते ग्रामगीता ग्रंथात लिहितात, काही अति नम्रता दाखविती, साहेबांची जोडी ही पुसती, मनी वासना वाईट धरिती, अधिकारी व्हावया गावाचा, नाही कोणा सेवेचे भान, घालिती सत्तेसाठी थैमान, गाव केले छिन्न भिन्न, निवडणुकी लढवणी.

घेतली, भोडी जनता फसवूनी आणली, मोटारीत घालून या. ऐसा सर्व प्रकार केला, गुंडगिरीने निवडून आला, म्हणे संधी मिळाली सेवकाला, सेवा करीन सर्वाहुनी. साधन ज्याचे मुळात अशुद्ध, त्याचा परिपाक कोठुनी शुद्ध, लोका पिळूनी व्हावे समृद्ध, गावी दुपडी माजवोनी. सत्तेसाठी हपापावे, वाटेल तैसे पाप करावे, जनशक्तीस पायी तुडवावे, ऐसे चाले स्वार्थासाठी. याने गावाची होई दुर्दशा, मत मतांतराचा वाढे तमाशा, सज्जनांची होई निराशा, मरणापरी. आता सांगा काय करावे, कासयाने गाव सुधारावे, जे जे होईल ते ते पहावे, ऐसे वाटे निराशपणे. ऐसा स्वतयाने प्रश्न केला, मी तो मनापासून ऐकला, मित्र हो उपाय योजना तुम्हाला सांगतो माझी परी. परिस्थिती ही साचची आहे, परी निराश होणे काम नव्हे, दुर्जनाचे बड वाढाया हे कारण होई निराशा. आपणास काय करणे, ऐसे बोलती लोक शहाने, तरी समजावे गाव या गुणाने, नष्ट होईल सर्वस्वी, मग तो मुखंडही नव्हे, ऐसे कान समजावे, निर्धाराने प्रयत्न करावे, सर्व मिळोनी जाण त्यांनी. ऐसे असावे धोरण, तेची कार्यकर्त्याशी भूषण, गाव निर्मावया आपले प्राणपणा लावावे. विरोध होता बसावे घरात, ऐसे नोहे सेवेचे व्रत, गंगा घाबरती पाहुनी पर्वत, तरी सागरा न मिळते, कोरड्या हौदा माझी तरावे, याने गौरव कोणा पावे, पुरांच्या लाटातून पोहणी जावे, यातची वैशिष्ट्य आपले, म्हणूनी कर्तव्य सांभाळावे, गावशील जतन करावे, सुठाट्याने झडून द्यावे गावाचे कुट, ग्राम सेवाची ईश्वर सेवा, ऐसे समजावनी जीवा, गाव सेवेशी तत्पर करावा सर्वतोपरी, निपक्षपणे बौद्धिके द्यावी, सर्वांची समजूत पटवावी, बुद्धी गावाची सांभाळावी प्रचाराद्वारे, जनजागृती झाली यावी, न संपेल गावाचे दैन्य, दृष्टी येता लोकाशी दुजन, मेघ गडवू न शक्ती. या कार्याशी जो मिळावी जोड, म्हणूनी हाती घ्यावेत मुखंड, तेने शक्ती लाभे तोडीस तोड, पडती फिक्के ग्राम शत्रू, असो नसो साथ सत्तेचा, सहयोग मिळवावा सज्जनांचा, जनसेवकांनी ग्राम राज्याचा पाया रचावा सत्यावरी, ज्यांना ज्यांना न्यायाची चाड आणि गाव सेवेची आवड, त्यांचीच संघटना व्हावी दृढ, करावी वाढ दिसन दिस, जाणता दिसेल तो निवडावा, जिव्हाड्याचा पुरुष वेचावा, त्रांच्या नेतृत्वे चालवावा कारभार ग्रामोन्नतीचा. श्रोता म्हणे तेही झाले, महाप्रयासे सज्जन जमविले, परंतु एकदा चुकले ते सुधरेच ना की, अहो एक कमिटी बसली, गावी सुंदरता आणाया बली, म्हणे पाहिजे निवडणूक केली पुढाऱ्यासाठी, कोण गावाचा पुढारी ठरवावा, आधी मान कोणास द्यावा, कोणाच्या हाते चालवावा कारभार गाव सेवेचा, म्हणून निवडणूक ठरविली, ती जणू आगीत बारूद पडली अथवा रॉकेलची टाकीच ओतली अग्निमाजी, तेने जहाला अग्निबंबाळ, मत मतांचा हलकळलोड, एकमेकाशी पाहती महाकाळ शहाने गडी, जो तो म्हणे मिस शहाना, कुणीच कोणाची ऐकेना, अरे तोबा तोबा आरडाओरडांना सुमारची नाही, घरोघरी मारामारी, बायको उठणी नवऱ्यास मारी, मुले म्हणते आम्ही शहाने भारी, पुस्तके सारी शिकलो की, कोण पुढारी समजावा, विचार झाला सगळ्या गावा, एकेकाच्या न मिळे भावा, सांगा काय करा. निवडणुकीची चालू प्रथा हीच मुडी सदोष पाहता, म्हणून योग्य दृष्टी द्यावी समजता गाववासिया. जीवनाची जबाबदारी किती आहे निवडणुकीवरी, हे पटवूनी निवडणूक खरी करवावी न गोंधळता, विचार केलिया हळूहळू, आपैसाची मार्ग एक कडू, निवडणुकीचे तत्व जाता आकडू, मिटेल गोंधळ सहजची. अहो पुढारी पण कशाला, सेवा गावची करावायला, मग सेवेची कसोटी लावा की आपुला, समजेल पुढारी कोणतो, कोण गावासाठी झटे, कोण उठतो रोज पहाटे, घेऊनी हातामाजी खराटे,

0: झाडतो कोण, साध्या राहणीने दिवसभरी कोण गरिबाचे काम करी, कोण पायी फिरवण करी वारी गावाची आमुच्या, कोण नीतीने असे चांगला पक्षपात ना आवडे कोणाला, छदामाशी नसे लाजिम झाला गाव निधीच्या, कोण सर्वांचे पाहतो सुखदुःख, कोणाचे दिसे सेवेसाठी मुख, ही त्याची जाणावी ओळख निवडावया, किंवा सकळांना सांगा काम सोडा हुकूम आपुला बेफाम, कोण पहा न करिता आराम काम करी गावाचे, मग तोची म्हणावा पुढारी, आंधळा ही त्याची निवड करी, येते कासे आज ही टिमकी भरजरी जाहिरातींची, गावाचा जो प्रत्येक घटक त्याशी ठाऊक असावा माणूस एक एक, कोण चुकार कोण सेवक चालक कोण, कोण गावाची सेवा करतो कोण प्रतिष्ठेसाठी मिरवितो, सांगावा प्रसंग येता स्पष्ट तो गावामाजी, येथे नसावी लाज शर्म त्याने बिघडेल गावाचे काम, म्हणून सर्वांनी द्यावे त्याचेच नाम न गोंधळता, ज्याशी गावाचा जिव्हाळा जो कार्य ज्ञानाचा पुतळा, तोची सुखी करील गाव सगळा निवडोनी देता, ऐसे न करता भांडणे माजती गावा गावाची होईल अनावर स्थिती, मग पावेल स्वार्थी जनाप्रती सज्जन राहती वेगळेची, यासाठी उत्तम गुणी निवडावा ज्याची सर्व करीती वाहवा, गावाचा बागडोर त्याशी द्यावा आपला पुढारी म्हणून, सर्वांस असावी चिंता समाजी कोण आहे लायक जना माझी, कोण घेई गावाची काळजी सर्व काळ तोची करावा पुढारी, एरवी पडो नये कुणाच्याही आहारी, धन वेचतो म्हणून गावाधिकारी करू नये कोणाशी, पुढारी पण सेवेनेच मिळे हेच बोलावे मिळोनी सगळे, तेथे पक्षबाजीचे चाळे वाढोची न द्यावे, नाती गोती पक्षपंथ जात पात गरीब श्रीमंत, देव घेव भीड मुरवत यासाठी मत देऊची नाही, भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे आपल्या मतावरीच साचे, एक एक मत लाख मोलाचे ओळखावे याचे महिमान, मत हे दुधारी तलवार उपयोग न केला बरोबर तरी आपुलाची उलटतो वार आपणावरी शेवटी, दुजन होतील शिरजोर आपल्या मतांचा मिळता आधार, सर्व गावास करतील जर्जर न देता सत्पात्री मतदान, मतदान नव्हे करमणूक, निवडणूक नव्हे बाजार चुणूक, निवडणूक ही संधी अचूक भवितव्याची, निवडणूक जणू स्वयंवर ज्या हाती देणे जीवनाचे बागडो त्याशी लावावी कशी सुंदर सावधपणे, पोड चोखाया लावून जैसे शिष्य निवडले रामदासे, मृत्यूच्या कसोटीवरी पाहणे तैसे गुरु गोविंद सिंहासे, ऐसे सकळा पटोनी द्यावे तेने गोंधळ मिटती आघवे, कार्यकर्त्यासीच संधी पावे ऐसे होते या योगे, मग त्याचेची म्हणणे ऐकावे सगळे गाव पुन्हा जमवावे, बाष्कड बोले त्यास दाटूनी द्यावे गावकऱ्यांनी, ऐसे झाले की झाली संघटना लागली सुरू गाव धारणा, झाला मुला माणसांचा भाग पुन्हा जिता जागता प्रेमळपणे, तेथे नवनवी योजना विकसोनी देतील गोड पडे, ग्राम राज्याचे स्वप्नही भरे मूर्त होईल त्या गावी, कोणी उडवू लागे धुळा तरी तो त्याचीच जाईल डोळा, सुखे नांदेल गाव सगळा तुकड्या म्हणे, तेव्हा नेत्याने याप्रमाणे तयारी ठेवावी, गुरुगोविंद सिंह त्यांचे शब्दात सांगतात, गुरु घर जन्म तुम्हारा होय, पिछले जाती वर्ण सबक होय, चार बरन के एको भाई, धर्म खालसा पदवी पाई, सो धर्म मैं अचल चलाऊं, भेड़ो को मैं सिंह बनाऊ, गौ से मैं शेर मराऊ, भूख गरीबन को करवाऊ, याप्रमाणे गुरुगोविंद सिंहाच्या निमित्ताने देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निवडणुकीचं अचूक मार्गदर्शन वंदन राष्ट्रन तुकडोजी महाराजांनी या भागात केलेलं आहे, पुढचं चिंतन पुढच्या भागात घेऊ.
1: आप सुन रहे हैं रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेस ने.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.
2: श्यामची आई. परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव. सोमवती अवस. ज्या सोमवारी अवस येते तिला सोमवती अवस असं म्हणतात. त्या दिवशी सोमवतीचं व्रत घेतलेल्या ब्राह्मणांच्या सुवासिनी बायका पिंपळाची पूजा करतात. सोमवारी अवसेला कोणत्या तरी 108 वस्तू देवाला वाहवायच्या असतात. मग पुढे 108 विडे, 108 आंबे, 108 रुपये, 108 केळी, 108 नारळ, 108 पेढे, 108 लुगडी, ज्याला जशी ऐपत असेल त्याप्रमाणे देवाला द्यावयाचं, दान करावयाचं. ज्याचा जो उपाध्याय असेल त्याला हे सारं मिळतं. पण तो उपाध्यायही सर्व स्वतःच्या घरीच ठेवित नाही, पारावर इतर उपाध्याय मंडळींना तो ते वाटतो. ही पद्धत फारच सुंदर आहे. त्यागावर ती उभारलेली आहे आणि त्यामुळं उपाध्याय मंडळीत परस्परांचा द्वेष मत्सरही करण्याला अवकाश राहत नाही. माझी आई जेव्हा भरल्या घरात श्रीमंतीत होती तेव्हाच तिनं सोमवतीचं व्रत घेतलं होतं. 108 पावल्या, 108 विडे, 108 पेढे अशा चांगल्या सोमवती तिनं त्यावेळेस घातल्या होत्या. पण आता गरिबी आली होती, तिलाच नेसावयास लुगडं नव्हतं, तर 108 लुगडी कुठून देणार? तिला खावयास नव्हतं तर ती काय देणार? सोमवतीचं व्रत एकाएकी सोडता येत नाही. घरात पतीजवळ तरी कोणत्या तोंडानं ती मागणार? पतीजवळ काय होतं? नाताळची सुट्टी असल्यामुळं मी घरी होतो. सोमवती आली होती. मी आईला विचारलं,
3: या सोमवतीला तू काय घालणार? काय ठरवलंयस तू? जानकी वहिनी ओल्या सुपाऱ्या घालणार आहेत.
2: आई म्हणाली, बाळ, मी 108 पोफळी माझी घालून झाली आहेत. माग सीता आत्यानं पाठवली होती.
3: मग तू काय घालणार? काही ठरवायचं हवं ना आई. 108 गुळ म्हणजे का? 108 गुळाच्या ढेपा वावयाच्या. 108 तेल म्हणजे का? 108 तेलाचे डबे द्यावयाचे.
2: आई म्हणाली, कुणी 108 डबे दिले तरी हरकत नाही, पण गरीब असला तर तो ठरवतो की 108 आतपाव देईल किंवा एकदम सव्वामन गुळ सव्वामन तेल असंही देतात. त्यात वाटेल तसं 108 भाग बसवावेत. मी विचारलं,
3: आई तू 108 आतपाव घालतेस का? मग
2: आई म्हणाली, श्याम, घरात विष खावायला दिडकी नाही, गळपास लावायला सुतळीचा तोडा नाही, कुठून आणावयाचे पैसे? पण गरीब आहोत श्याम. बाळ, 108 आवळदामे घातले होते सोवलीहून त्यांनी आणले. आपला सोवलीचा तुकाराम नव्हता, त्यानं दिले होते. आई म्हणाली,
3: आई एक चिंचोके घातले तर नाही?
2: हसत हसत विचारले. आई म्हणाली, हो चाल, देवानं सुद्याम्याचे पोहे कसे खाल्ले? जसा आधाशी आणि उपाशी रुक्मिणीला एक मूठ देण्यास तयार होईना. देव उपाशीच असतो, प्रेमानं त्याला कोण देतो? लाखात एखादा. प्रेमानं दिलेलंच त्याच्या पोटात जायचं. गेल्या देवाला द्रौपदीचं पान खाऊन ढेकर आली. देवाला प्रेमानं द्या, ते त्याला दुधाच्या समुद्रापेक्षा थोर आहे. शबरीची उष्टी बोरं ती कशी खाल्ली रामानं? तू वाचलेस ना, देवाला सारं चालतं. त्यात भावभक्तीचं तूप ओतलेलं असलं म्हणजे झालं, त्यात हृदयाचा ओलावा असला म्हणजे झालं, मग चिंचोके काय? पण 108 दगड जरी देवाला दिलेत तरी त्याला खडी साखरेप्रमाणे गोड लागतील. ते प्रेमानं दिलेले दगड तो शतजन्म चकळीत बसेल. श्याम शबरी यांच्या भक्तीत माझी कुठं आहे भक्ती?
3: मग तू काय घालणार आहेस सांग ना, ठरवलं असशील ना काहीतरी?
2: मी विचारलं. आई म्हणाली, मी 108 फुलं वाहणार आहे. फुलासारखं निर्मळ आणि शुद्ध दुसरं काय? फुलं वाहीन हो मी. आई म्हणाली, श्याम जे वावायचं ते देवासाठी असतं, ते भटजीसाठी नसतं. देवाच्या पायावर वाहिलेलं फूल तो थोर प्रसाद आहे. भटजीस घ्याव वाटलं तर घेईल, नाहीतर देवाच्या पायावर फूल राहील. आपणास दुसरं काही देता येत नाही तर काय करायचं? देता येईल ते देवाला द्यावं.
3: मग कोणती फुलं वाहणार आहेस? 108 फुलं वाहणार आहेस? आपणाकडे फुलं तरी चांगली कुठं आहेत? नाहीतर आई 108 पानच वाहा. 108 तुळशीची पानं, 108 बेलाची पानं, 108 दुर्वा. आई देवाला फुलांपेक्षा पानच का ग जास्त आवडतात? कितीही फुलं असली तरी तुळशीपत्र, दुर्वा, बेल यांच्याशिवाय पूजा पुरीच होत नाही. विष्णूला तुळशीपत्र, गणपतीला दुर्वा, शंकराला बेल, त्यांना फुलांपेक्षा याचीच आपली जास्त आवड का ग?
2: असं मी विचारलं. आई म्हणाली, तुळशीपत्र, दुर्वा मिळावयास त्रास पडत नाही. थोडं पाणी घातलं की झालं. फुलं म्हणजे ठरलेल्या ऋतू, पण पानं आपली नेहमी आहेत. झाड जिवंत आहे तोपर्यंत पानं आहेत. पानाचा दुष्काळ फारसा नाही म्हणून ऋषींनी संतांनी देवाला पानच प्रिय आहे असं सांगून ठेवलंय. नेहमी देवाला भक्तीनं वाहवयास माणसाला अडचण पडू नये. माझ्यासारख्या गरीब बाईला देवाला साधं पान वाहवायसही लाज वाटू नये. दुसऱ्यांनी देवाला वाहिलेले रुपये, खण, नारळ पाहून मला त्यांचा मत्सर वाटू नये म्हणून देवाला पान प्रिय आहे असं संतांनी ठरवलं. श्रीमंताला आपल्या संपत्तीची आईट वाटावयास नको आणि गरिबाला गरिबीची लाज वाटावयास नको असा या पत्रपूजेचा अर्थ आहे. की श्रीमंतानं केवढीही मोठी दक्षिणा दिली तरी वरती तुळशी पत्र ठेवून ती दक्षिणा द्यावयाची. हेतू हा की श्रीमंताला आपण फार दिले असं वाटू नये, आपण एक पान दिलं असंच त्याला वाटावं. गणपतीच्या पूजेला, हरताळकांना, मंगळागौरीला ही पत्री आधी पाहिजे. ही साधी सुंदर आधी हवीत. 108 तुळशीची दळ मी पुढे पाहणार आहे.
3: मग यावेळेस कशाची फुलं घालणार?
2: मी अधीर होऊन म्हटलं. आई म्हणाली, मी परवा रात्री त्यांना सांगितलंय मोतीला चांगलीशी फुलं घालावयाची ठरवलंय. झेंडू, पांढऱ्या चाफ्याची फुलं, ती 108 फुलं मिळाली तर पाहावी म्हणून ते लांब गेले आहेत. आपल्याजवळ पैसे नाही पण चालण्याचे श्रम करावयास पाय आहेत असं ते म्हणाले. आई म्हणाली, मित्रांनो चाफ्याचे अनेक प्रकार आहेत. पांढरा चाफा, हिरवा चाफा, सोन चाफा आणि नाग चाफा. पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वांस सुगंध आहे. सोन चाफ्याचा वास फार असतो पण नाग चाफ्याचा गोड असतो. चार बाजूंना चार चार शुभ्र स्वच्छ रुंद अशा पाकळ्या आणि मध्ये पिवळा परागपंज असं हे फूल असतं. फारच सुंदर दिसतं हे फूल. गरिबीत राहूनही ध्येयवाद दाखवणारी आणि आचरणारी माझी आई होती. पतीला देता येणार नाही ते त्याच्याजवळ मागून त्याला रडविणारी, खिन्न करणारी ती नव्हती. त्याला लाजविणारी, खाली मान घालावयास लावणारी ती नव्हती. त्याच्याजवळ साधी फुलंच मागणारी पण ती खटपट करून दूरवर जाऊन चांगली पाहून आणा असं सांगणारी. पतीलाही ध्येयवाद शिकवणारी, देवासाठी झिजावयास लावणारी अशी ती साध्वी होती.
4: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
5: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या स्वामिनी या खास सदरात मी आर्ज शुभांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो स्वामिनी या सदरात आपण कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखती घेत असतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत एक अशी प्रेरणादायी व्यक्ती ज्यांनी वय हे केवळ एक आकडा असतो हे आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवलंय. चंदीगड इथं झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत जळगावच्या छाया धनसिंग तायडे यांनी 5 किलोमीटर चालणे आणि 3 किलोमीटर धावणे या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक तर 5 किलोमीटर धावणे या स्पर्धेत रौप्य पदक पटकावून जळगाव आणि महाराष्ट्राचं नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केलंय. वयाच्या 60व्या वर्षी जिद्द चिकाटी आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर राष्ट्रीय विजेतेपद मिळवणाऱ्या आदरणीय छाया धनसिंग तायडे यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. मॅडम स्वागत आहे तुमचं.
6: नमस्कार मॅडम.
5: सर्वप्रथम या अभूतपूर्व यशाबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन. गोल्ड मेडल जिंकल्यानंतर तुमची नेमकी भावना कशी होती?
6: भावना म्हणजे मला खूप आनंद झाला, कारण की याआधी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मी बरेच प्रयत्न केलेले होते पण मला पाहिजे तसं यश मिळालेलं नव्हतं. मी दुसऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचली होती पण मग यावेळेस मी असे काही प्रयत्न केले, मी एक जिद्द ठेवली की आपण तिथपर्यंत का पोहोचू शकत नाहीये. मग त्या परिणामी प्रयत्न केला आणि मला पाहिजे तसं यश मिळालं मला.
5: सुंदर. पण मला सांगा ना, खेळ या क्षेत्रात येण्याची नेमकी प्रेरणा आपल्याला कशी मिळाली?
6: खेळ या क्षेत्रात येण्याची प्रेरणा मॅडम मला आजारपणातूनच मिळाली आहे, कारण की माझे मिस्टर आम्ही मुंबईला राहत होतो, कल्याण भिवंडी रोड आहे तिथे, कोणगाव म्हणून गाव आहे छोटेसं, तिथे आम्ही राहत होतो. माझे पती मुंबई महानगरपालिकेत शिक्षक या पदावर होते. मुलाचं लग्न होऊन मुलगा इथे जळगावला स्थायिक होता, मुलीचं लग्न होऊन तीही तिच्या सासरी होती, आम्ही दोघे राहत होतो. परंतु अचानकच त्यांना डेंग्यूची लागण झाली आणि माझ्या पतींचं निधन झालं. त्या पतीच्या निधनाने मी खूप खचून गेले. सगळं सामानासहित माझा मुलगा मला इथे जळगावला घेऊन आला आणि मग अगदी एकाएकीपणा, बसणं खाणं असं त्या मनाने, त्याच्याने मग माझ्या वजनामध्ये खूप वाढ झाली. त्याच्याने मला दम लागायला लागला, चाललं थोडी तरी मला फुसफुस व्हायचं. तर मग मुलगा म्हणाला की आई पप्पा तर गेले, आता तू पण तोच मार्ग धरला आहे का? तर मग मुलगा मला आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे घेऊन गेला. मग डॉक्टरांनी माझी समजूत घातली आणि मला सांगितलं की तुम्हाला आता बीपीचा त्रास चालू झालेला आहे, परंतु तुम्ही याच्यातून बाहेर निघू शकता, तुम्ही वॉकिंग करायला चालू करा, चालणं चालू करा. तुम्ही जर चालणं चालू केलं तर हे तुमचं जो बीपी आता चालू झाला आहे हा आटोक्यात येईल. मग त्या परिणामी मग मी थोडं असं चालणं चालू केलं, पण मग चालायला लागल्यानंतर माझे पाय दुखायला लागले, हां गुडघे दुखायला लागले. मग हाडांच्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू झाली. मग त्या हाडांच्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर मग थोडंसं औषधं वगैरे घेतली का मला बरं वाटायचं, पण मग परत जसाच्या तसा त्रास व्हायचा. मग डॉक्टरांनी माझ्या दोघी गुडघ्यांमध्ये इंजेक्शनं दिले, असं दोन ते तीन वेळेस झालं. पण मग त्यानंतर कानावर असं येत गेलं की गुडघ्यांमध्ये इंजेक्शन घेणं बरं नाही, मग आता काय करायचं बाबा. मग परत डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू झाली. मग डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर मग डॉक्टर म्हणाले की आता तुम्हाला हाडांचा ठिसूळपणा चेक करायला लागेल. त्या परिणाम त्या हाडांचा ठिसूळपणा वगैरे चेक केला तर माझी हाडं बऱ्याचपैकी ठिसूळ झालेली होती. हाडं ठिसूळ करण्याची मशीन असते, तर त्या मशीनमध्ये माझा पाय चेकअप टाकला,
5: चेकअप
6: केलं तर हिरवं आणि येलो आणि रेड असे 3 टप्पे ते होतात. तर माझा पाय मशीनमध्ये टाकल्यानंतर मॅडम पाय माझा डायरेक्ट पायाची ती जी निशाणी होती म्हणजे रेड काय येलो ग्रीन, तर ते रेडकडे तो बाण गेला.
5: बापरे.
6: हा मग डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या हाडांचा ठिसूळपणा खूप वाढलेला आहे, त्याच्यासाठी तुम्हाला जॉगिंग करायला लागेल. मग जॉगिंग कसं करायचं मला आता जवळजवळ तेव्हा माझं वय 49 वर्ष वय होतं. हा तर मग 50व्या वर्षी कसं जॉगिंग करायचं? तर मग मी माझ्या बेडरूममध्येच वरती तिथल्या तिथेच धावायची. पण मग हे सुनबाईला कळालं आणि मग सुनबाईने मुलाला सांगितलं की म्हणे की आई वरच्या वर धावता म्हणे, तिथल्या तिथे गोलगोल फिरता 10x10 रूममध्ये पडल्या तर. मग मुलाने समजूत घातली की आई जसं डॉक्टरांनी सांगितले तसं कर, ग्राउंडला जा आणि अगदी स्लो जॉगिंग कर, हळूहळू पाय टाकून. पण मग मला ती लाज वाटायची, पण मग मुलाचं म्हणणं मला पटलं आणि मग मी ग्राउंडला गेली.
5: बर.
6: आणि मग तिथे मी चालू केलं थोडंफार जॉगिंग करणं असं. हा मग जवळजवळ 3-4 महिने गेले. 3-4 महिने गेल्यानंतर मग परत ती 4 महिन्यानंतर मी जेव्हा टेस्ट केली तर जो बाण रेडकडे होता तो बाण जेव्हा ग्रीनकडे गेला तर तेव्हा मला खूप समाधान मिळालं की 4-5 महिन्यामध्ये जर असा फरक पडू शकतो तर आपण चाललं पाहिजे बाबा.
5: पण मग या प्रॅक्टिसच्या दरम्यान तुमची औषधी सुद्धा त्यावेळेला ट्रीटमेंट चालू होती की नाही?
6: थोडे दिवस चालू होती.
5: बर.
6: थोडे दिवस चालू होती. थोड्या दिवसानंतर मग माझी औषधी सगळं बंद झाली. आता
5: पूर्णपणे बंद
6: आहे, पूर्णपणे माझी औषधं बंद आहे,
5: म्हणजे चालण्याचा नक्कीच आपल्या शरीरावर उत्तम परिणाम होतो
6: अगदी. हा तर मी माझा अनुभव सांगते मॅडम तुम्हाला, की कारण की जेव्हा मला तो त्रास होत होता, माझं वजन वाढलेलं होतं, चालवत नव्हतं, आणि जेव्हा मग मी चालणं फिरणं चालू केलं, जॉगिंग सुरू केलं, आणि चार महिन्यानंतर मी जो तो बदल बघितला, तेव्हा मला कळालं की मला निश्चितच चालण्याने आणि जॉगिंग केल्याने फायदा झालाय. आणि तेव्हापासून मग मी रेग्युलर चालू ठेवलं, आणि मग माझे पाय दुखणं वगैरे, माझं दुखणं जवळजवळ नाहीसं झालंय तेव्हापासून.
5: असं मी माझ्या अनुभवात
6: सर्व माझा घरून घरून एक दिवस मी जॉगिंग करायची आणि एक दिवस मी वॉकिंग करायची, चालणे आणि धावणे असं
5: ग्राउंडवर जाऊन.
6: हा ग्राउंड असं 100 फुटी रस्ता आहे रामानंद पोलीस चौकीच्या तिथे, तर तिथेच मी प्रॅक्टिस करायची. तर जवळजवळ घरून निघाल्यानंतर तर घरी येईपर्यंत माझं 1.5 ते 2 तास जायचे. पण मग मी प्रॅक्टिस करताना मॅडम आधी जेव्हा सुरुवात केली जॉगिंगची तेव्हा फक्त 5-5 मिनिटं 8-10 दिवस तसं केलं, मग 10 मिनिटं असं केलं.
5: आता वाढवलं,
6: हा आता मी 5 किलोमीटर धावू शकते, 10 किलोमीटर धावू शकते, 21 किलोमीटर सुद्धा मी आपल्या खांद्याशरणला पूर्ण केलेलं आहे. तर आता कंटिन्यू म्हणजे माझं 10 किलोमीटर नॉर्मल असतं.
5: अच्छा.
6: आणि रोजच्या प्रॅक्टिसला म्हणाल तर 6 ते 7 किलोमीटर माझी प्रॅक्टिस असते एक दिवसाआड रनिंगची.
5: अच्छा. आणि वॉकिंग चालत जाता?
6: हो.
5: अरे वा.
6: आणि वॉकिंगची असते 4-5 किलोमीटर असं.
5: त्यासाठी स्पीड मेंटेन ठेवणं हे सुद्धा काही असं आहे का की ठराविक स्पीड मध्ये आपण चाललं पाहिजे?
6: अगदी
5: रमत गमत काही लोक चालत असतात, ते योग्य आहे का? ते कसं सांगा ना.
6: जर सुरुवात करायची झाली मॅडम तर सुरुवातीला कसं असतं की सुरुवातच मुळात होत नाही, लोक सुरू करतात आणि हा आणि 4-8 दिवस थांबतात आणि लगेच बंद पडतात. पण मग जर का आपल्याला जर का सुरू करायचं आहे आणि 1-2 जर मैत्रीण असेल तर त्यांच्याबरोबर आपण थोडं सुरू करू शकता, गप्पा मारता मारता. मग आपल्या शरीराला जसं सवय होते तर जर ती सवय जर झाली मग कोणी असो किंवा नसो आपण ते रेग्युलर चालू ठेवतो, आपलं शरीरच आपल्याला उठून ग्राउंडला घेऊन जातं असं मी म्हणेल. मला तर काही सोबत नव्हती पण जर का सुरू करायचं असेल तर सोबतने सुद्धा सुरू करू शकता, फक्त नियमितपणा पाहिजे,
5: सातत्य असायला हवं,
6: सातत्य असायला
5: हवं. बरोबर. राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपण किती काळ म्हणजे कशा प्रकारे तयारी केली सगळी?
6: राष्ट्रीय स्पर्धेसाठी मॅडम मी तर जवळजवळ 4-5 वर्षापासून राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मी भाग घेते, मी तुम्हाला आधी सांगितलंच आहे. हा पण ह्या वेळेस मी सांगितलं तुम्हाला की मी ठराविक पर्यंत पोहोचू शकत नव्हते, माझं जे ध्येय होतं तर तिथपर्यंत मी पोहोचू शकत नव्हते. तर मग मी ह्या वेळेस असं केलं, जसे माझी राज्यस्तरीय स्पर्धा झाली आणि त्यानंतर मी राष्ट्रीय स्पर्धेची तयारी केली, तर मग मी जर 5 किलोमीटर आपण ह्या वेळेमध्ये पूर्ण करतो आहे तर ती वेळ आपल्याला कशी कमी करता येईल या गोष्टीकडे मी लक्ष दिलं आणि तसा स्पीड मी
5: टाइम मॅनेजमेंट महत्वाचं. हे सगळं करत असताना तुमचं दैनंदिन कामकाज कसं असतं, म्हणजे तुम्ही कसं टाइम टेबल वेळापत्रक स्वतःचं?
6: माझं शेड्यूलच मॅडम माझं म्हणजे सगळं आहे, कारण की सकाळी मी 4:30 ते 5 वाजेला जागी होऊन जाते, त्यानंतर झाल्या फ्रेश वगैरे झाल्यावर मी साडीतच धावते, साडीतच वॉक करते.
5: अच्छा. अरे वा, हे विशेष गोष्ट.
6: तर त्यामुळे मग आपलं साडी वगैरे व्यवस्थित केली, मिऱ्यावर थोड्याशा वरती केल्या का मग मी 5:30 जाते, 5-5:30 जसं माझं थोडंसं इकडे तिकडे होतं, मग 5:30 फिरायला गेली का जवळजवळ 1.5 ते 2 तास माझे जातातच. मग त्यामुळे वॉर्मवर्क असतो, मग वर्कआउट असतं म्हणजे रनिंग चालणं असतं, मग ते झाल्यानंतर मी थोडंसं झाडझूड केली, माझं वरती असतो नात आणि मी, तर मग थोडंसं आवरावर केलं का मग माझा योगा असतो, 1.5 ते 2.5 तास मी योगामध्ये असतो.
5: अरे वा, योगा सुद्धा करता?
6: हो. मग ते योगा वगैरे झालं का असं मग ते 10 वाजूनच जातात, 9:30 ते 10 होतात, मग सगळं आवरल्यानंतर खाली आलं का मग माझं जेवण असतं.
5: बरोबर.
6: हा, जेवण वगैरे केलं का मग नातीचं असतं, तिचं शाळेची छोटी नात आहे मला 8 वर्षाची, हा मग तिचं थोडंसं आवरावर करू लागते, खाणं घालणं असं आंघोळ करणं तिचं, अशा प्रकारे मग अशी दुपार होऊन जाते. मग आई पेपर वाचायचा पण छंद आहे म्हणा, हा मग पेपर वगैरे वाचणं असं, हा थोडंसं टीव्हीवरचं पण एखादी सिरियल बातम्या वगैरे असं बघत असते असं. परत मग संध्याकाळी थोडासा आराम केला का संध्याकाळी लवकर स्वयंपाकाची तयारी असते, काही मदत करायची असेल, भाजी निवडलं, लसूण साफ करणं, सुनबाईला असं थोडंफार मदत करते, आणि 6 वाजता माझं जेवण असतं. हा, 6 वाजेला जेवण असतं, मग नातींबरोबर थोड्याशा गप्पा वगैरे असतात, आणि मग त्या नंबर थोडंसं मी हे करते शेतपावली म्हणजे थोडंसं फिरते, परत अर्धा तास ते 1 तासाच्या दरम्यान मी फिरते. आणि हा 10 नंतर मग मी झोपते असंच असं माझं शेड्यूल
5: रुटीन आहे. मस्त. म्हणजे दैनंदिन रुटीन मध्ये तुम्ही स्वतःची ऊर्जा टिकवून ठेवता आणि उत्साह सुद्धा त्यासोबत तुमचा कायम असतो हे तुमच्या बोलण्यात आम्हाला जाणवतच आहे. चंदीगड मधल्या त्या स्पर्धेचा अनुभव तुमचा कसा होता?
6: खूपच छान होता मॅडम. चंदीगडला जेव्हा गेलो तेथील परिसर आणि ते वातावरण, आमची जेव्हा स्पर्धा चालू झाली तर अगदी थोडा पाऊस पडत होता असं एप्रिल महिन्यामध्ये तिथे पाऊस पडत होता आणि वाट बघून बघून आमचे ते ऑर्गनाईज करणं ते हे झाले तर म्हणाले चला आता पावसातच चालू करूया स्पर्धा. तर मग झिमझिम पाऊस पडत होता ना त्यामध्ये स्पर्धा चालू झाली. चिअरअप करणारे पण भरपूर होते आणि मी ज्या प्रकारे प्रॅक्टिस केलेली होती राष्ट्रीय स्पर्धेची त्यामुळे मला वाटत होतं की ह्यावेळेस आता निश्चित मला यश मिळेल आणि त्या परिणामी हा मी आत्मविश्वास होता तो मला आणि तसं घडलं ते त्यामुळे मला खूप आनंद झालाय.
5: वा. एक विचार असं वाटतंय की भारतात प्रथम क्रमांक मिळवण्याचं स्वप्न पूर्ण झाल्यावर नेमकी सर्वात आधी आठवण कोणाची आली?
6: माझ्या मुलाची आली मला आणि माझ्या नातींची आली.
5: अरे वा वा.
6: माझा मुलगा आहे म्हणजे हे जो श्रेय आहे हे माझं एकटीचं नाहीये, माझा परिवार माझ्या मागे उभा हो. माझी सूनबाई की जी माझी काळजी करते म्हणजे मला जेवायला सकाळी 10 लागतं तर तिला समजतं की आईचा आता योगा होईल, आई आंघोळीला जातील आता
5: तर
6: हा त्यामुळे तिची गडबड असते स्वयंपाकाची की आई खाली आल्याबरोबर आईला जेवण तयार पाहिजे. हा माझ्या नाती मला नेहमी म्हणजे प्रोत्साहित करत असतात, माझा आत्मविश्वास त्या वाढवत असतात. मा तू काही म्हातारी नाहीये अगं स्ट्रॉंग आहे तू असं माझी छोटी नात पण मोठी नात माझी जावई मुलगी माझा नातू ते सगळेच मला म्हणजे असं प्रोत्साहन देतात. बाबा
5: कसं आहे ना अनेक महिलांना वय वाढलं की स्वतःसाठी वेळ काढणं खूप कठीण जातं, अशा महिलांना आपण काय सांगाल?
6: मी सांगेल वेळ काढणं कठीण असं काही नाहीये मॅडम, जर आपण मनाशी ठरवलं आपली जर इच्छाशक्ती असली ना तर बरोबर वेळ मिळतोच. कारण की मी सांगते ना सकाळी बाई जर 5 उठून जर ती 5 ते 6 ही तिचं जर चालणं फिरणं करू शकते तर काही प्रॉब्लेम नाही. नुसतं अंथरुणात पडून राहणं टाइमपास म्हणजे जागच असतो आणि पडून राहणं हे तर मग ते जर का टाळलं थोडस आपण जर आळत झटकलं आणि की नाही मला फिरायला जायचंच आहे तर प्रत्येक बाई करू शकते. सर्व्हिसला जाणारी बाई सुद्धा चालणं म्हणजे करू शकते. स्वतःला तर वेळ 1 तरी द्यायला पाहिजे असं मला वाटतं मॅडम.
5: वा वा सुंदरच सुंदरच. फिटनेस आणि आरोग्याबद्दल महिलांनी कुठली काळजी घेतली पाहिजे?
6: फिटनेस आणि आरोग्याबद्दल महिलेने आता सांगू का घरातल्या महिलेला असं वाटतं की घरात काय काम आहे घरात काय काम आहे, पण जी ती जशी सर्व्हिसवाली महिला करते तशीच घरातलीही महिलावर बरंचसं अवलंबून असते मॅडम. ती पूर्ण घराचा एक मुख्य असते ती. तर तिने स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतलीच पाहिजे, खाणपान पिण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, आपलं चालणं फिरणं व्यवस्थित आहे की नाही, जी तिला आवड आहे ती तिने जोपासली पाहिजे. सायकलीचा व्यायाम आहे, चालण्याचा व्यायाम आहे, जॉगिंगचा आहे, तर तिला जसं हे होईल आवडेल तसं तिने केलं पाहिजे. आणि मला वाटतं की प्रत्येक स्त्रीने ज्येष्ठ असो महिला असो मुली असो त्यांनी आपल्या आरोग्यासाठी हे केलंच पाहिजे असं मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगते. मला एक बोलायचं आहे.
5: बोला ना.
6: मला आता आकाशवाणीवर पण माझी मुलाखत झाली पण मी तिथे काही ते व्यक्त करू शकली नाही. म्हणजे मला एखाद्या वेळेस म्हटलं तर तुम्ही विसर पडला असं म्हणाल. माझा मुलगा आहे, माझा मुलगा भगीरथला शिक्षक आहे.
5: अच्छा.
6: हा तर जेव्हा तो शाळेमध्ये होता खूप हुशार होता तो आणि स्पोर्टमध्ये होता म्हणजे तो कबड्डी खेळायचा.
5: अरे वा.
6: हा तर तो कबड्डीमध्ये त्याने बरीचशे बक्षिसं मिळवली होते, प्रमाणपत्र असे भरपूर होते. पण सांगू का मॅडम घरातलं एक असं वातावरण असतं. माझे पती जे होते पतींना असं वाटायचं की माझा मुलगा इंजिनियर व्हावा डॉक्टर व्हावा असं माझ्या पतींना वाटायचं. आणि मुलाचं असं होतं मुलाचा खेळाकडे कल होता, अभ्यासातही तो हुशार होताच पण खेळाकडे त्याचा कल होता. खेळ त्याला म्हणजे कबड्डी खूप आवडायचा. हा तो आम्हाला न सांगता त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आणि ट्रॉफी घेऊन घरी यायचा. पण आता 40 म्हणजे तो त्याला 40 वर्ष आहे आता, तर त्याच्या वेळेस जेव्हा तो ते खेळत होता तेव्हा मॅडम स्पोर्ट्सचं एवढं नव्हतं, म्हणजे आता जसं स्पोर्ट्सचं आहे तसं नव्हतं त्यावेळेस, अभ्यासावरच पालक जास्त मुलांकडे फोकस करायचे. हा, आणि मग त्याला पण आम्ही काही अपवाद ठरलो नाही दोघे जण. आम्ही त्याला म्हणजे स्पोर्टमध्ये न जाता, नाही बाबा तुने अभ्यासच केला पाहिजे, हा तुला इंजिनियर व्हायचंय तुला हे, तर आम्ही जे त्याच्यावर लादलं असं कुणी पालकांनी करू नये असं मी माझ्या मनापासून सर्वांना सांगू इच्छिते. की म्हणजे मी माझ्या मुलाला तेव्हा जर कबड्डीच्या तिकडे जर जाऊ दिलं असतं तर जी आता इंटरनॅशनल कबड्डीमध्ये आपले भारताचे प्लेयर खेळायला जातात त्यामध्ये कदाचित माझा महेश असता, आणि त्याचे त्याचा एखादा मित्र तिथे गेलाही आहे. तर जेव्हाही टीव्हीला जेव्हा लागतं दूरदर्शनला कबड्डीच्या मॅचेस, त्या मॅचेस जेव्हा लागतात आणि तो ते बघत असतो आणि मीही त्याच्या बाजूला बसलेली असते, पण मग त्याची जी घालमेल होते त्याची ती घालमेल बघून मला खूप दुःख होतं की त्याचं जे हे आहे बाबा त्याला कुठे ना कुठे जबाबदार आम्ही दोघे जण होतो, म्हणजे जास्त म्हणजे मीच असं मी म्हणेल. तर माझा शेवटपर्यंत मला ही खंत राहील की मी माझ्या मुलाला
7: त्याच्या कलागुणांना वाव
6: दिला नाही. तर असं कुणीच पालकांनी करू नये, जे मुलांना आवड असेल त्याच्यामध्ये त्याला प्रोत्साहन द्या, त्याला सपोर्ट करा, माझ्यासारखं करू नका.
7: अप्रतिम असा संदेश या ठिकाणी तायडे मॅम यांनी दिलेला आहे पालकांसाठी. स्पेशली आपल्या मुलांमधील क्षमता ओळखा, त्यांच्यामध्ये जे हिडन टॅलेंट आहे, ज्यांना ज्या क्षेत्रात जाण्याची आवड आहे त्यांना त्या क्षेत्रात जाऊ द्या, मग बघा त्यांचं जे उद्देश आहे, ध्येय आहे, त्यांचं स्वप्न ते यशस्वी शिखराकडे नेतीलच. आणि नक्कीच महिला असो, मुली असो की इतर कोणीही असो, आपल्या क्षेत्रात आपल्या आवडीनिवडीने काम केलं तर आपण जास्त चांगल्या प्रकारे त्या क्षेत्रात कार्य करू शकतो, हे नक्कीच आहे. खूप छान असा अनमोल संदेश आपण या ठिकाणी दिलेला आहे. तर आपण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊया. सर्वात आधी मला सांगा ना, तुमचा आवडता प्लेयर कोण
6: क्रिकेटचा? तर आता विराट कोहलीच आहे.
7: छान. सकाळचा सराव चांगला की संध्याकाळचा?
6: सकाळचा सराव चांगला. वा वा, पूर्ण आपलं पोट रिकामं असतं त्यामुळे ना सकाळचा सराव खूप परिणामकारक असतो, पण ज्याला वेळ नाही मिळत तो संध्याकाळीही करू शकतो.
7: एका शब्दात स्वतःचं वर्णन काय सांगाल?
6: माझं वर्णन आता मी तर सांगू का, माझं शिक्षण 8वीपर्यंत झालेलं आहे, मला एवढं काही येत नाही, पण थोडंफार मी आता स्पर्धेला जात गेली त्याच्यातून इतर जणांचे बरेचसे अनुभव त्याच्यात थोडंफार मला आता कोणाशी कसं बोलावं ते थोडंसं समजतं आहे असं. माझा परिवार वगैरे मी आम्ही सगळे व्यवस्थित. आता
7: तुमच्या या यशाचं गमक नेमकं काय?
6: यशाचं गमक म्हणजे मॅडम सातत्य असायलाच पाहिजे. जर का सातत्य नसलं तर मग मला असं वाटतं की जे आपलं ध्येय आहे ते आपण तिथपर्यंत पोहोचायला आपल्याला विलंब लागू शकतो असं.
7: तर छानच तुमचं आहे सगळं. जळगावातील तरुण आणि ज्येष्ठ नागरिक यांनी सुद्धा आपल्याकडनं प्रेरणा घ्यावी असं आपलं कार्य आहे खरंच. छायाताई, आपल्या प्रेरणादायी प्रवासातून हे स्पष्ट होतंय की जिद्द, मेहनत आणि सातत्य असेल तर कोणतंही ध्येय हे अशक्य नसतं. वयाच्या कुठल्याही वर्षी असो, 60व्या वर्षी असो की 70व्या वर्षी असो, राष्ट्रीय स्तरावर आपण नक्कीच पारितोषिक पटकावू शकतो. आणि तसं छायाताईंनी करून सुद्धा दाखवलेलं आहे. वयाच्या 60व्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर 2 सुवर्ण पदकं आणि 1 रौप्य पदक मिळवून आपण केवळ जळगावच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा विषय ठरलेला आहात. आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार
6: मॅडम. आणि मीही तुम्हाला सांगते की आमचे कॉलनीतील माझ्या मुलाचा मित्र परिवार, आमचे नातेवाईक आप्तेष्ट यांच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रोत्साहन, तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे मी हे पूर्ण करू शकते असं मी म्हणेल. खूप खूप धन्यवाद.
7: धन्यवाद.
8: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
9: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
10: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार.
9: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
11: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर .gov.in वर.
12: हर

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: ऐका ना, तुम्ही PM सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
3: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है।
2: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा PM सूर्यघर.gov.in वर।
4: हर घर सूर्यघर।
5: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: रामकृष्ण हरी। फुलं जपली की त्याचा दरवळ सुगंध कायम राहतो आणि माणसं जपली की त्याची सोबत आजन्म राहते। फुलांना तर एक कालावधी असतो फुलल्यानंतर दरवळायला, पण माणसाचं तसं नसतं। मनुष्य दृष्टिगोचर तरी नसला तरी त्याचा स्वभाव, वर्तणूक, सहयोग, मायेचे शब्द नित्य आपल्या मनात, विचारात, आठवणीत दरवळत राहतात। म्हणून माणसं जपावी, मग ती घरात असो, कुटुंबात असो वा मैत्रीत असो। चांगल्या माणसामुळेच घर, कुटुंब, संघटन, मित्रत्व रंगरूपासी येते। घर वा घरातील भौतिक वस्तू देखील नकोशा होतात जेव्हा प्रिय व्यक्ती सोबत नसते।
1: राम, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आपलं खानदेश, आपली माणसं।

श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. शुभ दिन आयोरे, आरजे शुभांगी तुमचं स्वागत करते. आज 23 जून हा दिवस क्रीडा जगतासाठी आणि जागतिक पातळीवर खूप विशेष आहे. जागतिक ऑलिम्पिक दिन खेळ आरोग्य आणि जगात शांतता आणि एकता टिकवून ठेवण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. 1894 मध्ये आजच्याच दिवशी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली होती. हा दिवस आपल्याला तंदुरुस्त राहण्याची आणि क्रीडावृत्ती जोपासण्याची प्रेरणा देतो. संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन समाजाचा विकास करणाऱ्या आणि नागरिकांची सेवा करणाऱ्या सर्व शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ऐतिहासिक प्लासीची लढाई 23 जून 1757 रोजी बंगालचे नवाब सिराज उद्दौला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात प्लासीची लढाई झाली, ज्या लढाईने भारताच्या इतिहासाला इंग्रजी सत्तेच्या गुलामगिरीकडे ढकललं. आज विज्ञान, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांचा जन्मदिवस आहे. ॲलन ट्युरिंग, आधुनिक संगणक विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जनक मानले जाणारे महान ब्रिटिश गणितज्ञ. झिनेदिन जिदान, फुटबॉल जगतातील जगप्रसिद्ध आणि महान फ्रेंच फुटबॉल खेळाडू आणि प्रशिक्षक. राज बब्बर, भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि प्रसिद्ध राजकारणी. तर स्मृती दिन, आजच्याच दिवशी आपण देशासाठी महत्वाचे योगदान देणाऱ्या या दोन प्रमुख नेत्यांचं स्मरण करतो. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी नेते आणि स्वतंत्र भारताचे पहिले उद्योग आणि पुरवठा मंत्री. एक देश एक विधान एक प्रधान हा नारा त्यांनीच दिला होता. संजय गांधी, भारताचे तरुण आणि धडाडीचे नेते, ज्यांचे आजच्याच दिवशी एका विमान अपघातात अकाली निधन झालं होतं. आज जागतिक ऑलिम्पिक दिन. जीवनाचा खेळ हा ऑलिम्पिकसारखाच आहे. यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विजय मिळवणं नसून प्रामाणिकपणे लढणं आणि उत्तम सहभाग घेणं ही आहे. आजची बोधकथा. अमेरिकेतील एका छोट्या गावात एका गरीब कुटुंबात एक मुलगी जन्मली. वयाच्या 4थ्या वर्षी तिला दुहेरी न्यूमोनिया आणि पोलिओ झाला, ज्यामुळे तिचा डावा पाय निकामी झाला. डॉक्टरांनी सांगितलं की ती कधीही पायावर उभी राहू शकणार नाही, पण त्या मुलीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. तिने तिच्या आईला सांगितलं, मला जगातली सर्वात वेगवान धावपटू बनायचंय. आईने तिच्यावर विश्वास ठेवला. त्या मुलीनं पायाचे ब्रेस म्हणजे लोखंडी सांगाडा काढून टाकला आणि धावण्याचा सराव सुरू केला. सुरुवातीला ती अनेक स्पर्धांमध्ये शेवटची आली. लोक तिला हसायचे, पण तिने मात्र हार मानली नाही. अथक परिश्रम आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर त्याच मुलीने 1960 रोम ऑलिम्पिकमध्ये तब्बल 3 सुवर्णपदकं जिंकून इतिहास रचला. तिचं नाव होतं विल्मा रुडॉल्फ. तात्पर्य हेच, तुमची आजची परिस्थिती कशीही असो, जर तुमच्या मनात जिद्द आणि स्वतःवर विश्वास असेल तर जगातली कुठलीही अडचण तुम्हाला ऑलिम्पिकसारख्या सर्वोच्च शिखरावर पोहोचण्यापासून रोखू शकत नाही. श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो. आपण अनेकदा नवीन कामाची सुरुवात करताना मुहूर्त, वेळ किंवा वार पाहतो, पण खरं सांगितलं ना तर ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी एक वरदान असतो. जर आपले विचार सकारात्मक असतील, आपल्या कर्मात कठोर परिश्रम असतील, तर प्रत्येक दिवस शुभच ठरतो. एखादा दिवस चांगला किंवा वाईट असणं हे आपल्या परिस्थितीवर नाही, तर त्या परिस्थितीकडे आपण कशा प्रकारे बघतो यावर अवलंबून असतो. अपयशात शिकणारा आणि प्रत्येक संकटाचा हसून सामना करणारा माणूस कोणत्याही दिवशी इतिहास घडवू शकतो. म्हणूनच मनातली भीती काढून टाका आणि आजचा प्रत्येक क्षण शुभ आहे असं ठरवा. चला तर मग उद्या पुन्हा भेटूया शुभदिन आयोरेच्या भागात. तोपर्यंत मी आरजी शुभांगी आपली रजा घेतेय. नमस्कार.

श्रीराम समर्थ 23 जून, हेतू शुद्ध ठेवावा. मनुष्याने शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्न करावा. हेतू शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरूप होऊ लागते आणि प्रगतीला मदत होते. हेतू हा विहिरीत असणाऱ्या झऱ्याप्रमाणे आहे. झरा गोड पाण्याचा असला म्हणजे विहिरीचे पाणी स्वाभाविकच गोड असते. म्हणून हेतू शुद्ध ठेवण्याची दक्षता घ्यावी आणि त्याकरता रामाची प्रार्थना करावी. माणसाला देहरक्षणापुरते अन्न वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही. नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे हेच रामरायाजवळ मागावे. पर्वकाळात भगवंत कामधेनूचा अवतार घेऊन येतो. जे ज्याला पाहिजे ते तो देतो. पर्वकाळात सज्जन तसेच दुर्जनही आपली कामे करून घेतात. जारण मारण ही देखील पर्वकाळात शीघ्र साध्य होतात. आपण मात्र भगवंताचे कसे व्हावे हे पाहावे. शुभेच्छा सरावी, भावना जागृत करावी. काहीही कर पण भगवंता तुझा विसर पडू देऊ नकोस असे भगवंताजवळ मागावे. आजवर कळत न कळत जे पाप झाले असेल ते नाहीसे कर, पुढे पुन्हा नाही करणार असे म्हणावे. म्हणजे मागली पापे नष्ट होतात. ज्याला विषयाची गोडी असते त्याला नाही परमार्थाची गोडी लागत. नरकातल्या किड्यांना नाही किड असेल. विषयी लोक प्रपंचात रंगून जाऊन साधूसंतांची निंदा करतात. त्यांना मीच काय तो एक शहाणा मोठा असा अभिमान असतो. पण त्यांच्यापेक्षा लक्षावधी शहाणे आणि श्रीमंत जगात आहेत हे ते जाणत नाहीत. ते खालच्या लोकांकडे पाहतात आणि त्यांच्याहून मी श्रेष्ठ आहे असे म्हणतात. माझे चुकते आहे एवढे कळले तरी चालेल. विषयी लोकांना मला कुठे दुःख आहे असे वाटते. पण दारूप्रमाणे विषयाची धुंदी उतरली म्हणजे पश्चाताप होतो. देव आहे असे खऱ्या अर्थाने वाटणारे जगामध्ये थोडेच असतात. सद्विचार, सत्शास्त्र आणि सद्बुद्धी ही प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडे नेण्यासाठी आहेत. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही. त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते. तसे ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे. भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काहीही येत नाही. खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातली माती अनेक चालण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते. त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो. आपण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो. शुद्ध असावे आचरण तसेच असावे अंतःकरण, त्यात भगवंताचे स्मरण हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, भाजीपाल्यामध्ये वेलवर्गीय भाजीपाल्याचं एक वेगळं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हा जो वेलवर्गीय भाजीपाला आहे याच्यामध्ये भोपळा आहे, कारली आहे, काकडी आहे, दोडका आहे किंवा याशिवाय आणखी काही वेलवर्गीय भाजीपाला जो आहे तो वेगवेगळ्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेतात आणि या पिकांवर उत्पादनामध्ये अडसर करणारे अनेक रोग आणि किडी यांचा प्रादुर्भाव होतो. त्यात महत्त्वाच्या ज्या किडी आहेत त्याचा जर आपण विचार केला तर फळमाशी एक महत्त्वाची कीड आहे. या किडीची मादीमाशी लहान फळाच्या सालीत अंडी घालते आणि फळमाशी जी असते ती नेहमीच्या माशीपेक्षा थोडी लहान असते. फळाच्या सालीत घातलेल्या अंड्यातून ती 3 ते 5 दिवसात अळी बाहेर येते आणि या माशीची जी अळी आहे ही फळातील गर खाते, त्यामुळे फळ जे आहेत ते सडतात किंवा अकाली गळून पडतात. फळांचा आकार बदलतो आणि फळमाशी जी आहे वेलवर्गीय भाजीपाल्याच्या उत्पादनात जवळपास 15% घट आणू शकते. त्याकरता अशा प्रकारचं फळमाशीचा आपल्याला कुठे प्रादुर्भाव आढळला तर शेतामध्ये फळमाशीसाठीचे जे फेरोमोन सापळे असतात ते प्रति एकरी 10 या प्रमाणात वापरायला पाहिजे. याशिवाय दशपर्णी अर्क आहे किंवा 5% निंबोळी अर्क आहे याची आपण फवारणी करायला पाहिजे. रासायनिक औषधाची आवश्यकता असेल तर शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करायला पाहिजे. वापरताना रासायनिक कीटकनाशकं जर वापरायची झाली तर मॅलॅथिऑन 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा कारबारील 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये या प्रमाणामध्ये घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची आवश्यकता असेल, फळमाशीचंच खरं आपल्याकडे जर प्रादुर्भाव असेल तर आपण फवारणी करायला पाहिजे, अन्यथा आपण रसायनाचा वापर कमीत कमी करायला पाहिजे. तर जे आहे की लाल भुंगेरे जे आहेत ते सुद्धा वेलवर्गीय भाजीपाल्यावर दिसतात. तर लाल भुंगेरे लहान असताना वेलाची जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेलावर याचा प्रादुर्भाव दिसतो. या भुंगेऱ्यामुळे वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये जीवाणूजन्य मर या रोगाची सुद्धा लागण होऊ शकते. तर याकरता ज्वारीसारखं जे पीक आहे ते सापळा पीक म्हणून जर वेलवर्गीय भाजीपाल्यात लावलं आपण बांधाच्या कडेला तर त्याचा फायदा होतो. या किडीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी तेल 3 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा प्रादुर्भाव जास्त तीव्र असेल तर कारबारील हे जे कीटकनाशक आहे 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण आवश्यकतेनुसार फवारणी करायला पाहिजे. जसं आपण विचार केला की महत्त्वाचं जे आहेत किडी तसं वेलवर्गीय भाजीपाल्यांवर महत्त्वाचे जे रोगसुद्धा येतात त्याच्यामध्ये केवडा हा एक महत्त्वाचा रोग आहे. तर पानाच्या खालच्या बाजूला पिवळ्या रंगाचे ठिपके दिसतात, नंतर पानाचे देठ जे आहेत ते बाळ्या आणि फांद्या याच्यावर सुद्धा प्रसार होतो. नंतर हे ठिपके पिवळसर तपकिरी होऊन पानाची गळ होते. तर केवडा हा रोगाचीही लक्षणं आहेत असं आपण समजू शकतो. याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय जो असतो ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन जमिनीमध्ये जर योग्य ओल असताना जर फवारणी केलं तर चांगलं असतं. वनस्पतीजन्य अर्कामध्ये दशपर्णी आहे किंवा 5% निंबोळी अर्क आहे किंवा सीताफळाचा अर्क आहे याची आपण सुद्धा प्रतिबंधात्मक फवारणी करू शकतो. रासायनिक बुरशीनाशकं जी आपण वापरायची झाल्यास त्यामध्ये मेटॅलॅक्झिल अधिक मॅनकोझेफ हे जे मिश्र बुरशीनाशक आहे 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात किंवा सायमोक्झिल अधिक मॅनकोझेफ या नावाचं जे बुरशीनाशक आहे मिश्र बुरशीनाशक ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात याच्यातून फवारणी करायला पाहिजे. भुरी हा एक महत्त्वाचा रोग आहे. साधारणतः जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून याची लागवड होते आणि बऱ्याच भाजीपाल्यात हा दिसतो. तर भुरीचा जर प्रादुर्भाव वाढला तर अशा प्रकारचं जर प्रादुर्भाव वाढत असेल तर पेन कोण्याझोल 0.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन जर फवारणी केली तर आपल्याला चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन मिळते. याच्याशिवाय वेलवर्गीय भाजीपाल्यावर करपा नावाचा एक महत्त्वाचा रोग दिसतो, त्याच्यामुळे काळसर ठिपके जे आहेत पानावर दिसतात, फळावर सुद्धा लांबट काळसर डाग आढळून येतात आणि फळाची प्रत खाला होते. याच्याकरता एकतर कार्बन डायझिम 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन किंवा प्रॉबिनेप 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन किंवा डायफेन कोन्याझोल 0.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण जर फवारणी केली कोणत्याही एका बुरशीनाशकाची तर आपल्याला व्यवस्थापन मिळू शकतं. याच्याशिवाय सूत्रकृमीचा सुद्धा काही प्रमाणामध्ये प्रादुर्भाव दिसतो. तर सूत्रकृमी जे आहेत ते वेलाच्या मुळामध्ये शिरून जे अन्नरस शोधतात त्यामुळे मुळावर गाठी येतात. तर शेतामध्ये निंबोळी पेंडीचा जर वापर केला 200 किलो प्रति एकर तर याचा प्रतिबंध होऊ शकतो. याच्याशिवाय आपण जर ह्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आणि आवश्यकतेनुसार शास्त्रज्ञांचा सल्ला घेतला, विशेषतः कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेशी जर संपर्क केला, तर आपल्याला आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक आणि निवारणात्मक उपाययोजना करता येतात. तर शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच रसायने वापरावीत आणि आपल्या भाजीपाल्याचं, विशेषतः वेलवर्गीय भाजीपाल्याचं कीड आणि महत्त्वाच्या रोगांपासून संरक्षण करावं असा संदेश आपण घेतला पाहिजे आणि आपला फायदा करून घेतला पाहिजे. नमस्कार.
1: कृषी संदेश.
2: रेडिओ मंधाबन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: नमस्कार दोस्तों, मेरा नाम है मनोज और आप सुन रहे हैं 90.8 FM रेडियो मन भावन पर कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, कभी आपने किसी ऐसे मुसाफिर को देखा है जो अपनी मंजिल का रास्ता जानते हुए भी रास्ते में मिलने वाले किसी सुंदर मेले को देखकर वही रुक जाता है? वह उस मेले के जादू में ऐसा खो जाता है कि यह भूल ही जाता है कि शाम होने वाली है और उसे आगे भी जाना है. वह भूल जाता है कि वह कहां से आया था और उसे कहां पहुंचना था. हम सब की हालत भी आज कुछ ऐसे ही है. हम इस जीवन के मेले में आकर इतने मदहोश हो गए कि हमारा यहां आना और न आना दोनों बराबर हो गया है. कबीर साहब आज हमें इसी गहरे आत्मविस्मरण यानी खुद को भूल जाने की बीमारी से जगा रहे हैं. आइए सुनते हैं कबीर साहब का यह गहरा दार्शनिक सूत्र. आया अन आया भया जे बहुराता संसार, पंथ भुलावा गफिलिया कहे गए कुबुद्धि हार. आया आया अन आया भया जे बहुराता संसार, आया अन आया भया

0: श्यामची आई। परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव सोमवती अवस। ज्या सोमवारी अवस येते तिला सोमवती अवस असं म्हणतात। त्या दिवशी सोमवतीचं व्रत घेतलेल्या ब्राह्मणांच्या सुवासिनी बायका पिंपळाची पूजा करतात। सोमवारी अवसेला कोणत्या तरी 108 वस्तू देवाला वाहवायच्या असतात। मग पुढे 108 विडे, 108 आंबे, 108 रुपये, 108 केळी, 108 नारळ, 108 पेढे, 108 लुगडी, ज्याला जशी ऐपत असेल त्याप्रमाणे देवाला द्यावयाचं, दान करावयाचं। ज्याचा जो उपाध्याय असेल त्याला हे सारं मिळतं, पण तो उपाध्यायही सर्व स्वतःच्या घरीच ठेवित नाही, पारावर इतर उपाध्याय मंडळींना तो ते वाटतो। ही पद्धत फारच सुंदर आहे, त्यागावर ती उभारलेली आहे, आणि त्यामुळं उपाध्य मंडळीत परस्परांचा द्वेष मत्सरही करण्याला अवकाश राहत नाही। माझी आई जेव्हा भरल्या घरात श्रीमंतीत होती तेव्हाच तिनं सोमवतीचं व्रत घेतलं होतं। 108 पावल्या, 108 विडे, 108 पेढे अशा चांगल्या सोमवती तिनं त्यावेळेस घातल्या होत्या, पण आता गरिबी आली होती, तिलाच नेसावयास लुगडं नव्हतं, तर 108 लुगडी कुठून देणार? तिला खावयास नव्हतं तर ती काय देणार? सोमवतीचं व्रत एकाएकी सोडता येत नाही, घरात पतीजवळ तरी कोणत्या तोंडानं ती मागणार? पतीजवळ काय होतं? नाताळची सुट्टी असल्यामुळं मी घरी होतो, सोमवती आली होती। मी आईला विचारलं,
1: या सोमवतीला तू काय घालणार, काय ठरवलंयस तू? जानकी वहिनी ओल्या सुपाऱ्या घालणार आहेत।
0: आई म्हणाली, बाळ, मी 108 पोफळी माझी घालून झाली आहेत, माग सीता आत्यानं पाठवली होती।
1: मग तू काय घालणार, काही ठरवायचं हवं ना आई? 108 गुळ म्हणजे का? 108 गुळाच्या ढेपा व्हावयाच्या? 108 तेल म्हणजे का? 108 तेलाचे डबे द्यावयाचे?
0: आई म्हणाली, कुणी 108 डबे दिले तरी हरकत नाही, पण गरीब असला तर तो ठरवतो की 108 आतपाव देईल किंवा एकदम सव्वामन गुळ सव्वामन तेल असंही देतात, त्यात वाटेल तसं 108 भाग बसवावेत। मी विचारलं,
1: आई तू 108 आतपाव घालतेस का? मग
0: आई म्हणाली, श्याम, घात विष खावायला दिडकी नाही, गळपास लावायला सुतळीचा तोडा नाही, कुठून आणावयाचे पैसे? पण गरीब आहोत श्याम, बाळ, 108 आवळदामे घातले होते सोवलीहून त्यांनी आणले, आपला सोवलीचा तुकाराम नव्हता त्यानं दिले होते। आई म्हणाली,
1: आई एक चिंचोके घातले तर नाही?
0: हसत हसत विचारले। आई म्हणाली, हो चाल, देवानं

0: जाम्याचे पोहे कसे खाल्ले? जसा आधाशी आणि उपाशी रुक्मिणीला एक मूठ देण्यास तयार होईना, देव उपाशीच असतो, प्रेमानं त्याला कोण देतो? लाखात एखादा प्रेमानं दिलेलंच त्याच्या पोटात जायचं. गेल्या देवाला द्रौपदीचं पान खाऊन ढेकर आली. देवाला प्रेमानं द्या, ते त्याला दुधाच्या समुद्रापेक्षा थोर आहे. शबरीची उष्टी बोरं ती कशी खाल्ली रामानं? तू वाचलेस ना, देवाला सारं चालतं. त्यात भावभक्तीचं तूप ओतलेलं असलं म्हणजे झालं, त्यात हृदयाचा ओलावा असला म्हणजे झालं, मग चिंचोके काय? पण 108 दगड जरी देवाला दिलेत तरी त्याला खडी साखरेप्रमाणे गोड लागतील. ते प्रेमानं दिलेले दगड तो शतजन्म चघळीत बसेल. श्याम शबरी यांच्या भक्तीत माझी कुठं आहे भक्ती?
1: मग तू काय घालणार आहेस सांग ना, ठरवलं असशील ना काहीतरी?
0: मी विचारलं. आई म्हणाली, मी 108 फुलं वाहणार आहे. फुलासारखं निर्मळ आणि शुद्ध दुसरं काय? फुलं वाहीन हो मी. आई म्हणाली, श्याम जे वावायचं ते देवासाठी असतं, ते भटजीसाठी नसतं. देवाच्या पायावर वाहिलेलं फूल तो थोर प्रसाद आहे. भटजीस घ्यावं वाटलं तर घेईल, नाहीतर देवाच्या पायावर फूल राहील. आपणास दुसरं काही देता येत नाही तर काय करायचं? देता येईल ते देवाला द्यावं.
1: मग कोणती फुलं वाहणार आहेस? 108 फुलं वाहणार आहेस? आपणाकडे फुलं तरी चांगली कुठं आहेत? नाहीतर आई 108 पानच वाहा. 108 तुळशीची पानं, 108 बेलाची पानं, 108 दुर्वा. आई देवाला फुलांपेक्षा पानच का ग जास्त आवडतात? कितीही फुलं असली तरी तुळशीपत्र, दुर्वा, बेल यांच्याशिवाय पूजा पुरीच होत नाही. विष्णूला तुळशीपत्र, गणपतीला दुर्वा, शंकराला बेल, त्यांना फुलांपेक्षा याचीच आपली जास्त आवड का ग?
0: असं मी विचारलं. आई म्हणाली, तुळशीपत्र, दुर्वा मिळावयास त्रास पडत नाही, थोडं पाणी घातलं की झालं. फुलं म्हणजे ठरलेल्या ऋत, पण पानं आपली नेहमी आहेत. झाड जिवंत आहे तोपर्यंत पानं आहेत. पानाचा दुष्काळ फारसा नाही म्हणून ऋषींनी संतांनी देवाला पानच प्रिय आहे असं सांगून ठेवलंय. नेहमी देवाला भक्तीनं वाहवयास माणसाला अडचण पडू नये. माझ्यासारख्या गरीब बाईला देवाला साधं पान वाहवायसही लाज वाटू नये. दुसऱ्यांनी देवाला वाहिलेले रुपये, खण, नारळ पाहून मला त्यांचा मत्सर वाटू नये. म्हणून देवाला पान प्रिय आहे असं संतांनी ठरवलं. श्रीमंताला आपल्या संपत्तीची आईट वाटावयास नको आणि गरिबाला गरिबीची लाज वाटावयास नको, असा या पत्रपूजेचा अर्थ आहे. की श्रीमंतानं केवढीही मोठी दक्षिणा दिली तरी वरती तुळशी पत्र ठेवून ती दक्षिणा द्यावयाची. हेतू हा की श्रीमंताला आपण फार दिले असं वाटू नये, आपण एक पान दिलं असंच त्याला वाटावं. गणपतीच्या पूजेला, हरताळकांना, मंगळागौरीला ही पत्री आधी पाहिजे. ही साधी सुंदर आधी हवीत. 108 तुळशीची दळ मी पुढे पाहणार आहे.
1: मग यावेळेस कशाची फुलं घालणार?
0: मी अधीर होऊन म्हटलं. आई म्हणाली, मी परवा रात्री त्यांना सांगितलंय, कुमोतीला चांगलीशी फुलं घालावयाची ठरवलंय. झेंडू, पांढऱ्या चाफ्याची फुलं, ती 108 फुलं मिळाली तर पाहावी म्हणून ते लांब गेले. आपल्याजवळ पैसे नाहीत पण चालण्याचे श्रम करावयास पाय आहेत असं ते म्हणाले. आई म्हणाली, मित्रांनो चाफ्याचे अनेक प्रकार आहेत. पांढरा चाफा, हिरवा चाफा, सोन चाफा आणि नाग चाफा. पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वांस सुगंध आहे. सोन चाफ्याचा वास फार असतो पण नाग चाफ्याचा गोड असतो. चार बाजूंना चार चार शुभ्र, स्वच्छ, रुंद अशा पाकळ्या आणि मध्ये पिवळा परागपंज असं हे फूल असतं. फारच सुंदर दिसतं हे फूल. गरिबीत राहूनही ध्येयवाद दाखवणारी आणि आचरणारी माझी आई होती. पतीला देता येणार नाही ते त्याच्याजवळ मागून त्याला रडविणारी, खिन्न करणारी ती नव्हती. त्याला लाजविणारी, खाली मान घालावयास लावणारी ती नव्हती. त्याच्याजवळ साधी फुलंच मागणारी, पण ती खटपट करून दूरवर जाऊन चांगली पाहून आणा असं सांगणारी. पतीलाही ध्येयवाद शिकवणारी, देवासाठी झिजावयास लावणारी अशी ती साध्वी होती।
2: नमस्कार, मी आहे पुष्कर शिरोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट।
3: ग्रामगीता चिंतन भाग 20। मागील भागवत थोडस चिंतन करत असताना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या ठिकाणी प्रक्रिया देतात। देशाला नेता हवा आहे, तो कसा असावा याच्या प्रक्रिया त्यांनी दिलेल्या आहेत। ते ग्रामगीता ग्रंथात लिहितात, काही अति नम्रता दाखविती, साहेबांची जोडी ही पुसती, मनी वासना वाईट धरिती, अधिकारी व्हावया गावाचा, नाही कोणा सेवेचे भान, घालिती सत्तेसाठी थैमान, गाव केले छिन्न भिन्न निवडणुकी लढवणी, गावी होती निवडणुकी, मानसे होती परस्परात साशंकी, कितीतरी पक्षो पक्षांनी दुःखी व्यवहारा माझी, तैसीच येथे गती झाली, कोणी जाती यतीची कास धरली, कुचेष्टा करुणी प्रतिष्ठा मिळविली, वचने दिली हवी तैशी, काही कांनी मेजवानी दिली, दारू पाजुनी मते घेतली, भोडी जनता फसवूनी आणली, मोटारीत घालून या, ऐसा सर्व प्रकार केला, गुंडगिरीने निवडून आला, म्हणे संधी मिळाली सेवकाला, सेवा करीन सर्वाहुनी, साधन ज्याचे मुळात अशुद्ध, त्याचा परिपाक कोठुनी शुद्ध, लोका पिळूनी व्हावे समृद्ध, गावी दुहडी माजवूनी, सत्तेसाठी हपापावे, वाटेल तैसे पाप करावे, जनशक्तीस पायी तुडवावे, ऐसे चाले स्वार्थासाठी, याने गावाची होई दुर्दशा, मत मतांतराचा वाढे तमाशा, सज्जनांची होई निराशा मरणापरी, आता सांगा काय करावे, कासयाने गाव सुधारावे, जे जे होईल ते ते पहावे, ऐसे वाटे निराशपणे, ऐसा स्वतयाने प्रश्न केला, मी तो मनापासून ऐकला, मित्र हो उपाय योजना तुम्हाला सांगतो माझी परी, परिस्थिती ही साचची आहे, परी निराश होणे काम नव्हे, दुर्जनाचे बड वाढाया हे कारण होई निराशा, आपणास काय करणे, ऐसे बोलती लोक शहाणे, तरी समजावे गाव या गुणाने, नष्ट होईल सर्वस्वी, मग तो मुखंड ही नव्हे, ऐसे कान समजावे, निर्धाराने प्रयत्न करावे, सर्व मिळोनी जाण त्यांनी, ऐसे असावे धोरण, तेची कार्यकर्त्याशी भूषण, गाव निर्मावया आपले प्राणपणा लावावे, विरोध होता बसावे घरात, ऐसे नोहे सेवेचे व्रत, गंगा घाबरती पाहुनी पर्वत, तरी सागरा न मिळते, कोरड्या हौदा माझी तरावे, याने गौरव कोणा पावे, पुरांच्या लाटातुनी पोहुनी जावे, यातची वैशिष्ट्य आपले, म्हणूनी कर्तव्य सांभाळावे, गावशील जतन करावे, सुहाट्याने झडून द्यावे, गावाचे ग्राम सेवाची ईश्वर सेवा, ऐसे समजावूनी जीवा, गाव सेवेशी तत्पर करावा सर्वतोपरी, निपक्षपणे बौद्धिके द्यावी, सर्वांची समजूत पटवावी, बुद्धी गावाची सांभाळावी प्रचाराद्वारे, जनजागृती झाली यावी, न संपेल गावाचे दैन्य, दृष्टी येता लोकाशी दुजन, मेघ गडवू न शक्ती, या कार्याशी जो मिळावी जोड, म्हणूनी हाती घ्यावेत मुखंड, तेने शक्ती लाभे तोडीस तोड, पडती फिक्के ग्राम शत्रू, असो नसो साथ सत्तेचा, सहयोग मिळवावा सज्जनांचा, जनसेवकांनी ग्राम राज्याचा पाया रचावा सत्यावरी, ज्यांना ज्यांना न्यायाची चाड आणि गाव सेवेची आवड, त्यांचीच संघटना व्हावी दृढ, करावी वाढ दिसन दिस, जाणता दिसेल तो निवडावा, जिव्हाड्याचा पुरुष वेचावा, थ्रांच्या नेतृत्वे चालवावा कारभार ग्रामोन्नतीचा, श्रोता म्हणे तेही झाले, महाप्रयासे सज्जन जमविले, परंतु एकदा चुकले ते सुधरेच ना की, अहो एक कमिटी बसली, गावी सुंदरता आणाया बली, म्हणे पाहिजे निवडणूक केली पुढाऱ्यासाठी, कोण गावाचा पुढारी ठरवावा, आधी मान कोणास द्यावा, कोणाच्या हाते चालवावा कारभार गाव सेवेचा, म्हणून निवडणूक ठरविली, ती जणू आगीत बारूद पडली, अथवा रॉकेलची टाकीच ओतली अग्नी माझी. तेने जहाला अग्निबंबाळ, मत मतांचा हलकळलोड, एकमेकाशी पाहती महाकाळ शहानेगडी. जो तो म्हणे मीच शहाना, कोणीच कोणाची ऐकेना. अरे तोबा तोबा, आरडाओरडांना सुमारची नाही. घरोघरी मारामारी, बायको उठणी नवऱ्यास मारी. मुले म्हणते आम्ही शहाने भारी, पुस्तके सारी शिकलो की. कोण पुढारी समजावा, विचार झाला सगळ्या गावा. एकेकाच्या न मिळे भावा, सांगा काय करा. निवडणुकीची चालू प्रथा हीच मुडी सदोष पाहता, म्हणून योग्य दृष्टी द्यावी समजता गाववासिया. जीवनाची जबाबदारी किती आहे निवडणुकीवरी, हे पटवूनी निवडणूक खरी करवावी न गोंधळता. विचार केलिया हळूहळू, आपैसाची मार्ग एक कडू. निवडणुकीचे तत्व जाता आकडू, मिटेल गोंधळ सहजची. अहो पुढारी पण कशाला, सेवा गावची करावयाला. मग सेवेची कसोटी लावा की आपुला, समजेल पुढारी कोणतो. कोण गावासाठी झटे, कोण उठतो रोज पहाटे. घेऊनी हातामाजी खराटे, झाडतो कोण. साध्या राहणीने दिवसभरी, कोण गरिबाचे काम करी. कोण पायी फिरवण करी वारी गावाची आमुच्या. कोण नीतीने असे चांगला, पक्षपात ना आवडे कोणाला. छदामाशी नसे लाजिम झाला गाव निधीच्या. कोण सर्वांचे पाहतो सुखदुःख, कोणाचे दिसे सेवेसाठी मुख. ही त्याची जाणावी ओळख निवडावया. किंवा सकळांना सांगा काम, सोडा हुकूम आपुला बेफाम. कोण पहा न करिता आराम, काम करी गावाचे. मग तोची म्हणावा पुढारी, आंधळा ही त्याची निवड करी. येते कासे आज ही टिमकी भरजरी जाहिरातींची. गावाचा जो प्रत्येक घटक त्याशी ठाऊक असावा माणूस एक एक. कोण चुकार, कोण सेवक, चालक कोण, कोण गावाची सेवा करतो, कोण प्रतिष्ठेसाठी मिरवितो. सांगावा प्रसंग येता स्पष्ट तो गावा माझी. येथे नसावी लाज शर्म, त्याने बिघडेल गावाचे काम. म्हणून सर्वांनी द्यावे त्याचेच नाम न गोंधळता. ज्याशी गावाचा जिव्हाळा, जो कार्य ज्ञानाचा पुतळा, तोची सुखी करील गाव सगळा निवडोनी देता. ऐसे न करता भांडणे माजती, गावाची होईल अनावर स्थिती. मग पावेल स्वार्थी जनाप्रती, सज्जन राहती वेगळेची. यासाठी उत्तम गुणी निवडावा, ज्याची सर्व करीती वाहवा. गावाचा बागडोर त्याशी द्यावा आपला पुढारी म्हणून. सर्वास असावी चिंता समाजी, कोण आहे लायक जना माझी. कोण घेई गावाची काळजी सर्व काळ, तोची करावा पुढारी. एरवी पडो नये कुणाच्याही आहारी. धन वेचतो म्हणून गावाधिकारी, करू नये कोणाशी. पुढारी पण सेवेनेच मिळे, हेच बोलावे मिळोनी सगळे. तेथे पक्षबाजीचे चाळे वाढोची न द्यावे. नाती गोती पक्षपंथ, जात पात गरीब श्रीमंत. देव घेव भीड मुरवत, यासाठी मत देऊची नाही. भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे आपल्या मतावरीच साचे. एक एक मत लाख मोलाचे, ओळखावे याचे महिमान. मत हे दुधारी तलवार, उपयोग न केला बरोबर तरी आपुलाची उलटतो वार आपणावरी शेवटी. दुजन होतील शिरजोर, आपल्या मतांचा मिळता आधार. सर्व गावास करतील जर्जर, न देता सत्पात्री मतदान. मतदान नव्हे करमणूक, निवडणूक नव्हे बाजार चुणूक. निवडणूक ही संधी अचूक भवितव्याची. निवडणूक जणू स्वयंवर, ज्या हाती देणे जीवनाचे बागडो. त्याशी लावावी कशी सुंदर सावधपणे. पोड चोखाया लावून जैसे, शिष्य निवडिले रामदासे. मृत्यूच्या कसोटीवरी पाहणे तैसे, गुरु गोविंद सिंहासे. ऐसे सकळा पडोनी द्यावे, तेने गोंधळ मिटती आघवे. कार्यकर्त्यासीच संधी पावे, ऐसे होते या योगे. मग त्याचेची म्हणणे ऐकावे, सगळे गाव पुन्हा जमवावे. बाष्कड बोले त्यास दाटूनी द्यावे गावकऱ्यांनी. ऐसे झाले की झाली संघटना, लागली सुरू गाव धारणा. झाला मुला माणसांचा भाग पुन्हा, जिता जागता प्रेमळपणे. तेथे नवनवी योजना विकसोनी देतील गोड पडे. ग्राम राज्याचे स्वप्नही भरे, मूर्त होईल त्या गावी. कोणी उडवू लागे धुळा, तरी तो त्याचीच जाईल डोळा. सुखे नांदेल गाव सगळा तुकड्या म्हणे. तेव्हा नेत्याने याप्रमाणे तयारी ठेवावी. गुरुगोविंद सिंह त्यांचे शब्दात सांगतात, गुरु घर जन्म तुम्हारा होय, पिछले जाती बरण सबक होय. चार बरण के एको भाई, धर्म खालसा पदवी पायी. सो धर्म मै अचल चलाऊ, भेडो को मै सिंह बनावू. गौ से मैं शेर मरावू, भूक गरीबन को करवावू. याप्रमाणे गुरुगोविंद सिंहाच्या निमित्ताने देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निवडणुकीचं अचूक मार्गदर्शन वंदन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या भागात केलेलं आहे. पुढचं चिंतन पुढच्या भागात घेऊ.
2: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोती आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टच.

श्रोते हो, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सर्व श्रोत्यांना एक निवेदन, एक आवाहन। श्रोते हो, आजचा कार्यक्रम ऐकल्यानंतर तुम्हाला पुढच्या कार्यक्रमासाठी आम्हाला छान गमतीदार, मजेदार, लज्जतदार, विनोदी चुटकुले, विनोदी किस्से तुम्ही आम्हाला पाठवा, जेणेकरून पुढच्या कार्यक्रमात तुमच्या पत्रांवर आधारित हा विनोदी कार्यक्रम आम्ही तयार करू। फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे, एका पोस्ट कार्डवर तुमचा विनोद आपल्या नावासहित पत्त्यासहित आम्हाला जरूर जरूर पाठवा। पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता, कार्यक्रम हास्यतरंग, स्वर अनंत FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम। मित्रांनो, पाठवाल ना पत्र? काय म्हणता, पत्ता पुन्हा एकदा सांगायचा? तर ठीक आहे, पत्ता परत सांगू पण कार्यक्रमाच्या शेवटी। आता मग तुम्ही ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहात ते कार्यक्रम लगेच सुरू करूया आपण। हा कार्यक्रम तुमच्यासाठी कोण घेऊन येत आहेत माहित आहे का तुम्हाला? तर आमचे हास्य सम्राट अमोल देशमुख। आणि खह खह की राणी सविता भरत जाधव।

0: काय भाई रे बबनिया,
1: गाणं भाई ना काकू,
0: अबे काय मॅट झालाय, दिवस भर्याचा एकच गाणं वाजून राहिलं.
1: मला हेच गाणं आवडते.
0: मग आम्हाला काय बैर करत का काय बापा, दिवस निघाला की तुले एकच गाणं सुचते, कोंबडी पयाली कॉक कॉक कॉक. शेजाऱ्याले त्रास होते याचा काही विचारच नाही की तुले, याच्या पुढे ते गाणं वाजवू नकोस. हा
1: काहून,
0: अरे हत्त काय म्हणायचं या बबन्याला, माया घरच्या कोंबड्या बुजाळतात की कॉक कॉक वाजलं की त्या भेदरतात ना.
1: कोंबड्या कोंडून ठेवा मग.
0: आता काय म्हणावं या पोराला बाप्पा, अरे कोंबड्या जर कोंडून ठेवल्या ना त्या काय खातील र, ती मावशी दाणा पाणी देईल का काय त्याला. काल एक कोंबडी तुझ्या गाण्याने बुजाडली की आणि जाऊन पडली की चुलीत, पाय भाजणं ना तिचा.
1: मग मी काय करू,
0: दुसरी कॅसेट नाही का तुझ्याजवळ.
1: आपलं हेच गाणं फेवरेट आहे.
0: मग बाबू घरातच वाजवावं, एवढा आवाज कायलेच करा लागते. आम्ही शोक केले, शोलेच्या डायलॉगची कॅसेट रात्री दोन दोन वाजे लोक लावत जाव बाबू, पण असा कधी कोणाला त्रास दिला नाही बाप्पा.
1: माह्या सीडीचा आवाजच कमी नाही होत.
0: मग दुरुस्त करून आण, एवढा कुठे जीव घेत असतात काय शेजाऱ्याचा, कोणी बोलत नाही म्हणून काही एवढं काही माणसानं जास्त करावं नाही बाबू. बबनिया
1: मोठे आवाज केल्याशिवाय मजाच येत नाही मले.
0: अरे पण माई झोप मोड होते ना रात्रीले, मले दोन दोन वाजे लोक वाकळा शिवा लागते आणि दिवसा जर असं झोपा लागते, जरा का डोया महा लागला की तुझी झाली ना ती कॉक कॉक कॉक सुरू, आणि डोसकं खेचकावते ना मग माणसाच.
1: दरवाजा लावून घेजो मग.
0: आता आता काय करा, माया घरी काय चार पाच खोली आहेत का, एकाच खोलीत सारं महाभारत करा लागते मले. तू ही कॅसेट सुरू झाली की पोरायचा अभ्यासही होत नाही, गाणं लागले की सारे पोट्टे घरातच नाचायला लागतात. बाबू माणसानं दुसऱ्याचा जरासा विचार करावा, आपल्यापासून दुसऱ्याले त्रास होते, तर आवाज कमी ठेवावा. दिस निघाला की झाली तू ही कॉक कॉक कॉक कॉक.
1: तुम्हाला माझ्या एकदाव सांगितलं ना, आवाज कमी होत नाही म्हणजे नाही.
0: अरे मग माया पोरीवर याचा असर होऊन राहिला ना.
1: कसा काय,
0: आता पोरगी झोपीतच कॉक कॉक करते, माया तहान पोरग पायण्यात दचकते, लेकर काय मॅट करत का काय बापा. आमचे घरात बोलायचं सुचत नाही, एखाद्या दिवशी तुझ्या काकाचा भेजा सरकला ना बाबा खराब गोठ होईल.
1: काहून,
0: तुझे काका सकाळी येऊन देवाजवळ पोथी वाजत्यात आणि पोथीच्या टायमाले तुझी कॅसेट सुरू होते. आता लोक तुझ्या काकाने दम काढला बापा, एखाद्या रोजी का तुझ्या काकाचं बॉयलर तपलं तर मले तू सांगू नको, अगोदरच तुझ्या काकाचं डोसकं गरम आहे, भांडणाले तर तो डाकूच आहे, मी तर भीतो त्याले.
1: काय काकू मजाक करता का काय, आजकाल बायालेच माणसं भिया लागले आता, आणि तुम्ही सांगता की काकाले तुम्ही भ्याता.
0: बाबू तुले खोट वाटत का, त्या रोजी पाहिलं नाही काय तुया, तुझ्या काकानं ते दारू कुळ्याचा बाळ्या नाही का नळावर आडव्या हातानं घेतला, एखे भांडण त्यानं माया हातच पिरगाळला ना, तवापासून बापा मी त्याच्या वाटीत जात नाही.
1: हे काकू आपण भांडणाले भेट नाही. हा
0: तुले अजून तुझ्या काकाचा दणका ठाऊक नाही बाबू, एक गोष्ट तू ध्यानात ठेव, त्याले कोंबडीचा लय राग आहे, मटन चिकन अंडे असे शब्द जर त्याच्या समोर जरी तुझ्या काढले ना त्याले मयमय होते.
1: मग काकू तुम्ही कोंबड्या काऊन बायकता,
0: तो माया धंदाच आहे, पण तू काका देवधर्म करते ना एकादसा पकडते, एक दिवस त्यानं एका रट्ट्यातच माई कोंबडी मारली ना.
1: काहून,
0: तू काका पोथी वाचत बसला होता, देवपूजा करत होता आणि मंदा मंदात कोंबडी करत होती की त्या कुकाच्या डबीत ते नसतात का तांदूळ,
1: अक्षदा,
0: हा अक्षदा खात होती, अंग असा का रट्टा मारला तुझ्या काकानं की एका रट्ट्यात कोंबडीच खतम केली. आता तुले लास्ट वॉर्निंग देतो बाबू, याच्या पुढे कोंबडीचं गाणं लावायचं नाही, नाहीतर तू काका तुझ्या संगट तुझ्या सीडीचा चुरा करून टाकेन.
1: ए काकू मी भेट नाही तुझ्या काकाले, जा.
0: भेट नाहीस, ते पाय तुझ्या काका आलेत, चल ये पुढे. का रे आता काऊन लपलास, आता काऊन फट्टा इरली बाबू, ये ये बाहेर, ये बाहेर, आता काऊन पाय लावून पळायलास.

0: तर श्रोते हो, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी कलावंत अमोल देशमुख आणि सविता भरत जाधव. मित्रांनो, आपल्याला आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही तुम्हाला पत्र पाठवण्यासाठी पत्ता सांगणार आहोत. तर पत्ता याप्रमाणे: कार्यक्रम हास्य तरंग, स्वरानंद FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम.
1: आज तरंग छी हो.
2: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए.
3: आता तू मला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
4: मी काय म्हणतो, हास्य तरंग स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.

0: महेश नवमी हमें उस गौरवशाली परंपरा की याद दिलाती है जब भगवान महेश अर्थात भगवान शिव और माता पार्वती के आशीर्वाद से माहेश्वरी समाज का शुभ उद्भव हुआ। हमारे पूर्वजों ने क्षत्रिय धर्म से वैश्य धर्म की ओर अग्रसर होकर केवल अपने व्यवसाय को नहीं बदला बल्कि अहिंसा, सेवा, सदाचार और लोक कल्याण के मार्ग को अपनाने का एक महान संकल्प लिया। भगवान महेश की कृपा से 72 खापों के रूप में एक ऐसे समाज की स्थापना हुई जिसकी पहचान सत्य, विश्वास, परिश्रम और सेवा बनी। लेकिन किसी भी समाज की सबसे बड़ी शक्ति केवल उसका इतिहास नहीं होता बल्कि उसके संस्कार होते हैं। समय बदला, युग बदले, परिस्थितियां बदली, लेकिन माहेश्वरी समाज के मूल मूल्य नहीं बदले। व्यापार में ईमानदारी, परिवार में अपनापन, समाज के प्रति उत्तरदायित्व और राष्ट्र के प्रति समर्पण, यही समाज की असली विरासत है। आज जब दुनिया तेजी से बदल रही है तब महेश नवमी हमें याद दिलाती है कि आधुनिकता के साथ साथ अपनी जड़ों से जुड़े रहना भी उतना ही आवश्यक है। महेश नवमी का संदेश केवल माहेश्वरी समाज के लिए नहीं बल्कि संपूर्ण मानवता के लिए है। जब दुनिया प्रतिस्पर्धा की बात करती है तब यह पर्व सहयोग की भावना सिखाता है। जब भौतिक उपलब्धियों को सफलता का पैमाना माना जाता है तब यह पर्व हमें संस्कारों और मानवीय मूल्यों की याद दिलाता है। और जब समाज विभाजनों से जूझ रहा हो तब यह पर्व एकता, सद्भाव और सह अस्तित्व का मार्ग दिखाता है। महात्मा गांधी जी ने कहा था, स्वयं को खोजने का सबसे अच्छा तरीका है स्वयं को दूसरों की सेवा में खो देना। और स्वामी विवेकानंद का यह प्रेरणादायी संदेश आज भी उतना ही प्रासंगिक है। उठो, जागो और तब तक मत रुको जब तक लक्ष्य की प्राप्ति ना हो जाए। इन विचारों का सार भी यही है कि जीवन केवल अपने लिए नहीं बल्कि समाज और मानवता के लिए भी जीना जाना चाहिए। आज आवश्यक है कि हम अपनी युवा पीढ़ी को केवल सफल ही नहीं बल्कि संवेदनशील, संस्कारी और समाज के प्रति उत्तरदायी नागरिक बनने की प्रेरणा दें। हमें अपनी बेटियों को अवसर देना है, शिक्षा को बढ़ावा देना है, महिलाओं के सम्मान को सर्वोच्च स्थान देना है, बुजुर्गों के अनुभवों का आदर करना है और सेवा को अपने जीवन का स्वभाव बनाना है। क्योंकि विरासत केवल संपत्ति से नहीं बनती, विरासत संस्कारों से बनती है। और जिस समाज की जड़ें संस्कृति में हो उसकी शाखाएं सदैव प्रगति की ओर बढ़ती है। आज महेश नवमी के इस पावन अवसर पर आइए हम सब मिलकर एक संकल्प लें कि हम सत्य को अपनाएंगे, सेवा को अपना धर्म बनाएंगे, सद्भाव को अपनी शक्ति बनाएंगे और आने वाली पीढ़ियों के लिए एक ऐसा समाज छोड़कर जाएंगे जो समृद्ध होने के साथ साथ संवेदनशील और संस्कारवान भी हो। क्योंकि किसी भी समाज की पहचान उसके वैभव से नहीं उसके मूल्यों से होती है। समृद्धि में विनम्रता, सफलता में सेवा और जीवन में संस्कार, भगवान महेश और माता पार्वती का आशीर्वाद हम सब पर बना रहे। इन्हीं मंगल कामनाओं के साथ आप सभी को पुनः महेश नवमी की हार्दिक शुभकामनाएं। जय महेश। धन्यवाद।
1: इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया। आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे। कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या। स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव युडायस कोड 270-316-022-14।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आजच्या स्वामिनी या खास सदरात मी आर्ज शुभांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो स्वामिनी या सदरात आपण कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखती घेत असतो। आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत एक अशी प्रेरणादायी व्यक्ती ज्यांनी वय हे केवळ एक आकडा असतो हे आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवलंय. चंदीगड इथं झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत जळगावच्या छाया धनसिंग तायडे यांनी 5 किलोमीटर चालणे आणि 3 किलोमीटर धावणे या स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक तर 5 किलोमीटर धावणे या स्पर्धेत रौप्य पदक पटकावून जळगाव आणि महाराष्ट्राचं नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केलंय. वयाच्या 60व्या वर्षी जिद्द चिकाटी आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर राष्ट्रीय विजेतेपद मिळवणाऱ्या आदरणीय छाया धनसिंग तायडे यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. मॅडम स्वागत आहे तुमचं.
3: नमस्कार मॅडम.
2: सर्वप्रथम या अभूतपूर्व यशाबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन. गोल्ड मेडल जिंकल्यानंतर तुमची नेमकी भावना कशी होती?
3: भावना म्हणजे मला खूप आनंद झाला, कारण की याआधी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मी बरेच प्रयत्न केलेले होते पण मग मला पाहिजे तसं यश मिळालेलं नव्हतं. मी दुसऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचली होती पण मग यावेळेस मी असे काही प्रयत्न केले, मी एक जिद्द ठेवली की आपण तिथपर्यंत का पोहोचू शकत नाहीये. मग त्या परिणामी प्रयत्न केला आणि मला पाहिजे तसं यश मिळालं मला.
2: सुंदर. पण मला सांगा ना, खेळ या क्षेत्रात येण्याची नेमकी प्रेरणा आपल्याला कशी मिळाली?
3: खेळ या क्षेत्रात येण्याची प्रेरणा मॅडम मला आजारपणातूनच मिळाली आहे, कारण की माझे मिस्टर आम्ही मुंबईला राहत होतो, कल्याण भिवंडी रोड आहे तिथे, कोणगाव म्हणून गाव आहे छोटेसं, तिथे आम्ही राहत होतो. माझे पती मुंबई महानगरपालिकेत शिक्षक या पदावर होते. मुलाचं लग्न होऊन मुलगा इथे जळगावला स्थायिक होता, मुलीचं लग्न होऊन तीही तिच्या सासरी होती, आम्ही दोघे राहत होतो. परंतु अचानकच त्यांना डेंग्यूची लागण झाली आणि माझ्या पतींचं निधन झालं. त्या पतीच्या निधनाने मी खूप खचून गेले. सगळं सामानासहित माझा मुलगा मला इथे जळगावला घेऊन आला आणि मग अगदी एकाएकीपणा, बसणं खाणं असं त्याच्याने मग माझ्या वजनामध्ये खूप वाढ झाली. त्याच्याने मला दम लागायला लागला, चाललं थोडी तरी मला फुसफुस व्हायचं. तर मग मुलगा म्हणाला की आई पप्पा तर गेले, आता तू पण तोच मार्ग धरला आहे का? तर मग मुलगा मला आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे घेऊन गेला. मग डॉक्टरांनी माझी समजूत घातली आणि मला सांगितलं की तुम्हाला आता बीपीचा त्रास चालू झालेला आहे, परंतु तुम्ही याच्यातून बाहेर निघू शकता, तुम्ही वॉकिंग करायला चालू करा, चालणं चालू करा. तुम्ही जर चालणं चालू केलं तर हे तुमचं जो बीपी आता चालू झालाय हा आटोक्यात येईल. मग त्या परिणामी मग मी थोडं असं चालणं चालू केलं, पण मग चालायला लागल्यानंतर माझे पाय दुखायला लागले, हा गुडघे दुखायला लागले. मग हाडांच्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू झाली. मग त्या हाडांच्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर मग थोडस औषधं वगैरे घेतली का मला बरं वाटायचं, पण मग परत जसाच्या तसा त्रास व्हायचा. मग डॉक्टरांनी माझ्या दोघी गुडघ्यांमध्ये इंजेक्शन दिले, असं दोन ते तीन वेळेस झालं. पण मग त्यानंतर कानावर असं येत गेलं की गुडघ्यांमध्ये इंजेक्शन घेणं बरं नाही, मग आता काय करायचं बाबा. मग परत डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू झाली. मग डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर मग डॉक्टर म्हणाले की आता तुम्हाला हाडांचा ठिसूळपणा चेक करायला लागेल. त्या परिणामी त्या हाडांचा ठिसूळपणा वगैरे चेक केला तर माझी हाडं बऱ्याचपैकी ठिसूळ झालेली होती. हाडं ठिसूळ करण्याची मशीन असते तर त्या मशीनमध्ये माझा पाय चेकअप टाकला, केलं तर हिरवं आणि येलो आणि रेड असे 3 टप्पे ते होतात. तर माझा पाय मशीनमध्ये टाकल्यानंतर मॅडम पाय माझा डायरेक्ट पायाची ती जी निशाणी होती म्हणजे रेड काय येलो ग्रीन तर ते रेडकडे तो बाण गेला.
2: बापरे.
3: हा मग डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या हाडांचा ठिसूळपणा खूप वाढलेला आहे, त्याच्यासाठी तुम्हाला जॉगिंग करायला लागेल. मग जॉगिंग कसं करायचं मला आता जवळजवळ तेव्हा माझं वय 49 वर्ष वय होतं.
2: बापरे.
3: हा तर मग 50व्या वर्षी कसं जॉगिंग करायचं? तर मग मी माझ्या बेडरूममध्येच वरती तिथल्या तिथेच धावायची. पण मग हे सुनबाईला कळालं आणि मग सुनबाईने मुलाला सांगितलं की म्हणे की आई वरच्या वर धावता म्हणे तिथल्या तिथे गोलगोल फिरतात 10x10 रूममध्ये पडल्या तर. मग मुलाने समजूत घातली की आई जसं डॉक्टरांनी सांगितले तसं कर, ग्राउंडला जा आणि अगदी स्लो जॉगिंग कर हळूहळू पाय टाकून. पण मग मला ती लाज वाटायची, पण मग मुलाचं म्हणणं मला पटलं आणि मग मी ग्राउंडला गेली.
2: बर.
3: आणि मग तिथे मी चालू केलं थोडंफार जॉगिंग करणं असं. हा मग जवळजवळ 3-4 महिने गेले. 3-4 महिने गेल्यानंतर मग परत ती 4 महिन्यानंतर मी जेव्हा टेस्ट केली तर जो बाण रेडकडे होता तो बाण जेव्हा ग्रीनकडे गेला तर तेव्हा मला खूप समाधान मिळालं की 4-5 महिन्यामध्ये जर असा फरक पडू शकतो तर आपण चाललं पाहिजे बाबा. तेव्हापासून मग मी.
2: पण मग या प्रॅक्टिसच्या दरम्यान तुमची औषधी सुद्धा त्यावेळेला ट्रीटमेंट चालू होती की नाही?
3: थोडे दिवस चालू होती.
2: बर.
3: थोडे दिवस चालू होती, थोड्या दिवसानंतर मग माझी औषधी सगळं बंद झाली.
2: आता
3: पूर्णपणे माझी औषधं बंद आहे.
2: म्हणजे चालण्याचा नक्कीच आपल्या शरीरावर उत्तम परिणाम होतो.
3: अगदी. हा तर मी माझा अनुभव सांगते मॅडम तुम्हाला, की कारण की जेव्हा मला तो त्रास होत होता, माझं वजन वाढलेलं होतं, चालवत नव्हतं, आणि जेव्हा मग मी चालणं फिरणं चालू केलं, जॉगिंग सुरू केलं, आणि चार महिन्यानंतर मी जो तो बदल बघितला, तेव्हा मला कळालं की मला निश्चितच चालण्याने आणि जॉगिंग केल्याने फायदा झालाय. आणि तेव्हापासून मग मी रेग्युलर चालू ठेवलं, आणि मग माझे पाय दुखणं वगैरे, माझं दुखणं जवळजवळ नाहीसं झालं तेव्हापासून.
2: असं मी माझ्या अनुभवातून
3: घरून एक दिवस मी जॉगिंग करायची आणि एक दिवस मी वॉकिंग करायची, चालणे आणि धावणे.
2: ग्राउंडवर जाऊन.
3: हा ग्राउंड असं 100 फुटी रस्ता आहे रामानंद पोलीस चौकीच्या तिथे, तर तिथेच मी प्रॅक्टिस करायची. तर जवळजवळ घरून निघाल्यानंतर तर घरी येईपर्यंत माझं 1.5 ते 2 तास जायचे. पण मग मी प्रॅक्टिस करताना मॅडम आधी जेव्हा सुरुवात केली जॉगिंगची तेव्हा फक्त 5-5 मिनिटं 8-10 दिवस तसं केलं, मग 10 मिनिटं असं केलं.
2: आता वाढवलं.
3: हा आता मी 5 किलोमीटर धावू शकते, 10 किलोमीटर धावू शकते, 21 किलोमीटर सुद्धा मी आपल्या खांद्याशरणला पूर्ण केलेलं आहे. तर आता कंटिन्यू म्हणजे माझं 10 किलोमीटर नॉर्मल असतं.
2: अच्छा.
3: आणि रोजच्या प्रॅक्टिसला म्हणाल तर 6 ते 7 किलोमीटर माझी प्रॅक्टिस असते एक दिवसाआड रनिंगची.
2: अच्छा. आणि वॉकिंगची पण चालत जाता.
3: हो.
2: अरे वा.
3: आणि वॉकिंगची असते 4-5 किलोमीटर असं.
2: मग त्यासाठी स्पीड मेंटेन ठेवणं हे सुद्धा काही असं आहे का की
3: हो,
2: या ठराविक स्पीड मध्ये आपण चाललं पाहिजे?
3: अगदी
2: रमत गमत काही लोक चालत असतात, ते योग्य आहे का? ते कसं सांगा ना.
3: जर सुरुवात करायची झाली मॅडम तर सुरुवातीला कसं असतं की सुरुवातच मुळात होत नाही, लोक सुरू करतात आणि हा आणि 4-8 दिवस थांबतात आणि लगेच बंद पडतात. पण मग जर का आपल्याला जर का सुरू करायचं आहे आणि 1-2 जर मैत्रीण असेल तर त्यांच्याबरोबर आपण थोडं सुरू करू शकता, गप्पा मारता मारता. मग आपल्या शरीराला जसं सवय होते तर जर ती सवय जर झाली मग कोणी असो किंवा नसो आपण ते रेग्युलर चालू ठेवतो, आपलं शरीरच आपल्याला उठून ग्राउंडला घेऊन जातं असं मी म्हणेल. मला तर काही सोबत नव्हती पण जर का सुरू करायचं असेल तर सोबतने सुद्धा सुरू करू शकता, फक्त नियमितपणा पाहिजे,
2: सातत्य असायला हवं.
3: सातत्य असायला
2: हो. बरोबर. राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपण किती काळ म्हणजे कशा प्रकारे तयारी केली सगळी?
3: राष्ट्रीय स्पर्धेसाठी मॅडम मी तर जवळजवळ 4-5 वर्षापासून राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मी भाग घेते, मी तुम्हाला आधी सांगितलंच आहे. हा पण ह्या वेळेस मी सांगितलं तुम्हाला की मी ठराविक पर्यंत पोहोचू शकत नव्हते, माझं जे ध्येय होतं तर तिथपर्यंत मी पोहोचू शकत नव्हते. तर मग मी ह्या वेळेस असं केलं, जसे माझी राज्यस्तरीय स्पर्धा झाली आणि त्यानंतर मी राष्ट्रीय स्पर्धेची तयारी केली, तर मग मी जर 5 किलोमीटर आपण ह्या वेळेमध्ये पूर्ण करतो आहे तर ती वेळ आपल्याला कशी कमी करता येईल या गोष्टीकडे मी लक्ष दिलं आणि तसा स्पीड मी
2: टाइम मॅनेजमेंट महत्वाचं. हे सगळं करत असताना तुमचं दैनंदिन कामकाज कसं असतं, म्हणजे तुम्ही कसं टाइम टेबल वेळापत्रक स्वतःच?
3: माझं शेड्यूलच मॅडम माझं म्हणजे सगळं आहे, कारण की सकाळी मी 4:30 ते 5 वाजेला जागी होऊन जाते, त्यानंतर झाल्या फ्रेश वगैरे झाल्यावर मी साडीतच धावते, साडीतच वॉक करते.
2: अच्छा. अरे वा, हे विशेष गोष्ट.
3: तर त्यामुळे मग आपलं साडी वगैरे व्यवस्थित केली, मिऱ्यावर थोड्याशा वरती केल्या का मग मी 5:30 ला जाते, 5-5:30 जसं माझं थोडंसं इकडे तिकडे होतं, मग 5:30 ला फिरायला गेली का जवळजवळ 1.5 ते 2 तास माझे जातातच. मग त्यामुळे वार्म वर्क असतो, मग वर्कआउट असतं म्हणजे रनिंग चालणं असतं, मग ते झाल्यानंतर मी थोडंसं झाडझूड केली, माझं वरती असतो नात आणि मी, तर मग थोडंसं आवरावर केलं का मग माझा योगा असतो, 1.5 ते 2 तास मी योगामध्ये असतो.
2: अरे वा, योगा सुद्धा करतो.
3: हो. मग ते योगा वगैरे झालं का असं मग ते 10 वाजूनच जातात, 9:30 ते 10 होतात, मग सगळं आवरल्यानंतर खाली आलं का मग माझं जेवण असतं.
2: बरोबर.
3: हा, जेवण वगैरे केलं का मग नातीचं असतं, तिचं शाळेची छोटी नात आहे मला 8 वर्षाची, हा मग तिचं थोडंसं आवरावर करू लागते, खाणं घालणं असं, आंघोळ करणं तिचं, अशा प्रकारे मग अशी दुपार होऊन जाते. मग वाई पेपर वाचायचा पण छंद आहे मला. हा, मग पेपर वगैरे वाचणं असं, हा थोडंसं टीव्हीवरचं पण एखादी सिरियल बातम्या वगैरे असं बघत असते असं. परत मग संध्याकाळी थोडासा आराम केला का संध्याकाळी लवकर स्वयंपाकाची तयारी असते, काही मदत करायची असेल, भाजी निवडलं, लसूण साफ करणं, सुनबाईला असं थोडंफार मदत करते, आणि 6 वाजता माझं जेवण असतं. हा, 6 वाजेला जेवण असतं, मग नातींबरोबर अशा गप्पा वगैरे असतात आणि मग त्या नंबर थोडस मी हे करते शेतपावली म्हणजे थोडस फिरते परत अर्धा तास ते एक तासाच्या दरम्यान मी फिरते आणि मग हा 10 नंतर मग मी झोपते असं माझं शेड्यूल
2: रुटीन आहे. मस्त. म्हणजे दैनंदिन रुटीन मध्ये तुम्ही स्वतःची ऊर्जा टिकवून ठेवता आणि उत्साह सुद्धा त्यासोबत तुमचा कायम असतो हे तुमच्या बोलण्यात ना आम्हाला जाणवतच आहे. चंदीगड मधल्या त्या स्पर्धेचा अनुभव तुमचा कसा होता?
3: खूपच छान होता मॅडम. चंदीगडला जेव्हा गेलो तेथील परिसर आणि ते वातावरण, आमची जेव्हा स्पर्धा चालू झाली तर अगदी थोडा पाऊस पडत होता असं एप्रिल महिन्यामध्ये तिथे पाऊस पडत होता आणि वाट बघून बघून आमचे ते ऑर्गनाईज करणं ते हे झाले तर म्हणाले चला आता पावसातच चालू करू या स्पर्धा. तर मग झिमझिम पाऊस पडत होता ना त्यामध्ये स्पर्धा चालू झाली. चेअरअप करणारे पण भरपूर होते आणि मी ज्या प्रकारे प्रॅक्टिस केलेली होती राष्ट्रीय स्पर्धेची त्यामुळे मला वाटत होतं की ह्या वेळेस आता निश्चित मला यश मिळेल आणि त्या परिणामी हा मी आत्मविश्वास होता तो मला आणि तसं घडलं ते त्यामुळे मला खूप आनंद झालाय.
2: वा. एक विचार असं वाटतं की भारतात प्रथम क्रमांक मिळवण्याचं स्वप्न पूर्ण झाल्यावर नेमकी सर्वात आधी आठवण कोणाची आली?
3: माझ्या मुलाची आली मला आणि माझ्या नातींची आली.
2: अरे वा वा.
3: माझा मुलगा आहे म्हणजे हे जो श्रेय आहे हे माझं एकटीचं नाही हे माझा परिवार माझ्या मागे उभा आहे. हो माझी सूनबाई की जी माझी काळजी करते म्हणजे मला जेवायला सकाळी 10 लागतं तर तिला समजतं की आईचा आता योगा होईल आई आंघोळीला जातील आता तर हा त्यामुळे तिची गडबड असते स्वयंपाकाची की आई खाली आल्याबरोबर आईला जेवण तयार पाहिजे. हा माझ्या नाती मला नेहमी म्हणजे प्रोत्साहित करत असतात माझा आत्मविश्वास त्या वाढवत असतात. मा तू काही म्हातारी नाही अगं स्ट्रॉंग आहे तू असं माझी छोटी नातपण मोठी नात माझी जावई मुलगी माझा नातू ते सगळेच मला म्हणजे असं प्रोत्साहन देतात
2: बाबा. कसं आहे ना अनेक महिलांना वय वाढलं की स्वतःसाठी वेळ काढणं खूप कठीण जातं अशा महिलांना आपण काय सांगाल?
3: मी सांगेल वेळ काढणं कठीण असं काही नाहीये मॅडम. जर आपण मनाशी ठरवलं आपली जर इच्छाशक्ती असली ना तर बरोबर वेळ मिळतोच. कारण की मी सांगते ना सकाळी बाई जर 5 उठून जर ती 5 ते 6 ही तिचं जर चालणं फिरणं करू शकते तर काही प्रॉब्लेम नाही. नुसतं अंथरुणात पडून राहणं टाइमपास म्हणजे जागच असतो आणि पडून राहणं हे तर मग ते जर का टाळलं थोडंसं आपण जर आळत झटकलं आणि की नाही मला फिरायला जायचंच आहे तर प्रत्येक बाई करू शकते. सर्व्हिसला जाणारी बाई सुद्धा चालणं म्हणजे करू शकते. स्वतःला तर वेळ एक तास तरी द्यायला पाहिजे असं मला वाटतं मॅडम.
2: वा वा सुंदरच सुंदरच. फिटनेस आणि आरोग्याबद्दल महिलांनी कुठली काळजी घेतली पाहिजे?
3: फिटनेस आणि आरोग्याबद्दल महिलेने आता सांगू का घरातल्या महिलेला असं वाटतं की घरात काय काम आहे घरात काय काम आहे पण जी ती जशी सर्व्हिसवाली महिला करते तशीच घरातलीही महिलावर बरंचसं अवलंबून असते मॅडम. ती पूर्ण घराचा एक मुख्य असते ती तर तिने स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतलीच पाहिजे खानपान पिण्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपलं चालणं फिरणं व्यवस्थित आहे की नाही जी तिला आवड आहे ती तिने जोपासली पाहिजे. सायकलीचा व्यायाम आहे चालण्याचा व्यायाम आहे जॉगिंगचा आहे तर तिला जसं हे होईल आवडेल तसं तिने केलं पाहिजे. आणि मला वाटतं की प्रत्येक स्त्रीने ज्येष्ठ असो महिला असो मुली असो त्यांनी आपल्या आरोग्यासाठी हे केलंच पाहिजे असं मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगते. मला एक बोलायचं आहे.
2: बोला ना.
3: मला आता आकाशवाणीवर पण माझी मुलाखत झाली पण मी तिथे काही ते व्यक्त करू शकली नाही म्हणजे मला एखाद्या वेळेस म्हटलं तर तुम्ही विसर पडला असं म्हणाल. माझा मुलगा आहे माझा मुलगा भगीरथला शिक्षक आहे.
2: अच्छा.
3: हा तर जेव्हा तो शाळेमध्ये होता खूप हुशार होता तो आणि स्पोर्टमध्ये होता म्हणजे तो कबड्डी खेळायचा.
2: अरे वा.
3: हा तर तो कबड्डीमध्ये त्याने बरीचशे बक्षिसं मिळवली होते प्रमाणपत्र असे भरपूर होते. पण सांगू का मॅडम घरातलं एक असं वातावरण असतं माझे पती जे होते पतींना असं वाटायचं की माझा मुलगा इंजिनियर व्हावा डॉक्टर व्हावा असं माझ्या पतींना वाटायचं. आणि मुलाचं असं होतं मुलाचा खेळाकडे कल होता अभ्यासातही तो हुशार होताच पण खेळाकडे त्याचा कल होता. खेळ त्याला म्हणजे कबड्डी खूप आवडायचा. हा तो आम्हाला न सांगता त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आणि ट्रॉफी घेऊन घरी यायचा. पण आता 40 म्हणजे तो त्याला 40 वर्ष आहे आता, तर त्याच्या वेळेस जेव्हा तो ते खेळत होता तेव्हा मॅडम स्पोर्ट्सचं एवढं नव्हतं, म्हणजे आता जसं स्पोर्ट्सचं आहे तसं नव्हतं त्यावेळेस, अभ्यासावरच पालक जास्त मुलांकडे फोकस करायचे. हा, आणि मग त्याला पण आम्ही काही अपवाद ठरलो नाही दोघे जण. आम्ही त्याला म्हणजे स्पोर्ट मध्ये न जाता, नाही बाबा तुने अभ्यासच केला पाहिजे, हा तुला इंजिनियर व्हायचंय तुला हे, तर आम्ही जे त्याच्यावर लादलं असं कुणी पालकांनी करू नये असं मी माझ्या मनापासून सर्वांना सांगू इच्छिते. की म्हणजे मी माझ्या मुलाला तेव्हा जर कबड्डीच्या तिकडे जर जाऊ दिलं असतं तर जी आता इंटरनॅशनल कबड्डीमध्ये आपले भारताचे प्लेयर खेळायला जातात त्यामध्ये कदाचित माझा महेश असता. आणि त्याचे त्याचा एखादा मित्र तिथे गेलाही आहे. तर जेव्हाही टीव्हीला जेव्हा लागतं दूरदर्शनला कबड्डीच्या मॅचेस, त्या मॅचेस जेव्हा लागतात आणि तो ते बघत असतो आणि मीही त्याच्या बाजूला बसलेली असते, पण मग त्याची जी घालमेल होते त्याची ती घालमेल बघून मला खूप दुःख होतं की त्याचं जे हे आहे बाबा त्याला कुठे ना कुठे जबाबदार आम्ही दोघे जण होतो, म्हणजे जास्त म्हणजे मीच असं मी म्हणेल. तर माझा शेवटपर्यंत मला ही खंत राहील की मी माझ्या मुलाला
4: त्याच्या कलागुणांना वाव
3: दिला नाही. तर असं कुणीच पालकांनी करू नये, जे मुलांना आवड असेल त्याच्यामध्ये त्याला प्रोत्साहन द्या, त्याला सपोर्ट करा, माझ्यासारखं करू नका.
4: अप्रतिम असा संदेश या ठिकाणी तायडे मॅम यांनी दिलेला आहे पालकांसाठी. स्पेशली आपल्या मुलांमधील क्षमता ओळखा, त्यांच्यामध्ये जे हिडन टॅलेंट आहे, ज्यांना ज्या क्षेत्रात जाण्याची आवड आहे त्यांना त्या क्षेत्रात जाऊ द्या, मग बघा त्यांचं जे उद्देश आहे, ध्येय आहे, त्यांचं स्वप्न ते यशशिखराकडे नेतीलच. आणि नक्कीच महिला असो, मुली असो की इतर कोणीही असो, आपल्या क्षेत्रात आपल्या आवडीनिवडीने काम केलं तर आपण जास्त चांगल्या प्रकारे त्या क्षेत्रात कार्य करू शकतो, हे नक्कीच आहे. खूप छान असा अनमोल संदेश आपण या ठिकाणी दिलेला आहे. तर आपण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊया. सर्वात आधी मला सांगा ना, तुमचा आवडता प्लेयर कोण
3: क्रिकेटच्या ह्याच्यात? तर आता विराट कोहलीच आहे.
4: छान छान छान. सकाळचा सराव चांगला की संध्याकाळचा?
3: सकाळचा सराव चांगला.
4: वा वा,
3: पूर्ण आपलं पोट रिकाम असतं त्यामुळे ना सकाळचा सराव खूप परिणामकारक असतो, पण ज्याला वेळ नाही मिळत तो संध्याकाळीही करू शकतो.
4: एका शब्दात स्वतःचं वर्णन काय सांगाल?
3: माझं वर्णन आता मी तर सांगू का, माझं शिक्षण 8वीपर्यंत झालेलं आहे, मला एवढं काही येत नाही, पण थोडंफार मी आता स्पर्धेला जात गेली त्याच्यातून इतर जणांचे बरेचसे अनुभव त्याच्यात थोडंफार मला आता कोणाशी कसं बोलावं ते थोडंसं समजतं आहे असं. माझा परिवार वगैरे मी आम्ही सगळे व्यवस्थित. आता
4: तुमच्या या यशाचं गमक नेमकं काय?
3: यशाचं गमक म्हणजे मॅडम सातत्य असायलाच पाहिजे. जर का सातत्य नसलं तर मग मला असं वाटतं की जे आपलं ध्येय आहे ते आपण तिथपर्यंत पोहोचायला आपल्याला विलंब लागू शकतो असं.
4: तर छानच तुमचं आहे सगळं. जळगावातील तरुण आणि ज्येष्ठ नागरिक यांनी सुद्धा आपल्याकडनं प्रेरणा घ्यावी असं आपलं कार्य आहे खरंच. छायाताई, आपल्या प्रेरणादायी प्रवासातून हे स्पष्ट होतंय की जिद्द, मेहनत आणि सातत्य असेल तर कोणतंही ध्येय हे अशक्य नसतं. वयाच्या कुठल्याही वर्षी असो, 60व्या वर्षी असो की 70व्या वर्षी असो, राष्ट्रीय स्तरावर आपण नक्कीच पारितोषिक पटकावू शकतो. आणि तसंच छायाताईंनी करून सुद्धा दाखवलेलं आहे, वयाच्या 60व्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर 2 सुवर्ण पदकं आणि 1 रौप्य पदक मिळून आपण केवळ जळगावच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा विषय ठरलेला आहात. आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार
3: मॅडम. आणि मीही तुम्हाला सांगते की आमचे कॉलनीतील माझ्या मुलाचा मित्र परिवार, आमचे नातेवाईक आप्तेष्ट यांच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रोत्साहन, तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे मी हे पूर्ण करू शकते असं मी म्हणेल. खूप खूप धन्यवाद.
4: धन्यवाद.
5: श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक योगेश सोमण. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
6: रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचनमाला, अध्यात्म, मनशांती आणि जीवनदर्शन यांचा सुरेख संगम, श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योगदर्शनाचा सखोल प्रवास, पातंजल योगदर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भरंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन, वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, KC सोसायटी संचालित मुजी जेठा महाविद्यालय जळगाव. योगसूत्र विवेचन आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग.
7: श्रोते हो नमस्कार, हरिओम. मी डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, KC सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालय जळगाव. आपण बघत होतो पतंजल योगदर्शन या ग्रंथाचे विवेचन. मागील भागामध्ये आपण योग या ग्रंथाची सुरुवात आणि वृत्तींबद्दलचं थोडं, वृत्ती किती विभागामध्ये विभागलेल्या आहेत, योगाची व्याख्या काय आहे याबद्दलचं विवेचन आपण ऐकलं होतं. आता या भागामध्ये आपण वृत्तींबाबत विस्तृतपणे जाणून घेणार आहोत. महर्षी पतंजलींनी 5 प्रकारच्या वृत्ती सांगितल्या, क्लिष्ट आणि अक्लिष्ट वृत्ती. या 5 प्रकारच्या वृत्तींची नावे सांगताना पुढील सूत्रात महर्षी पतंजली म्हणतात, पहिल्या पादामधलं 6व्या क्रमांकाचं सूत्र, प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा स्मृतय. प्रमाण म्हणजे सत्य ज्ञान, विपर्यय म्हणजे भ्रम, विकल्प म्हणजे शब्दजन्य ज्ञान, निद्रा आणि स्मृती या त्या 5 वृत्ती होत. प्रमाण या वृत्तीचे प्रकार पुढील सूत्रात सांगितलेले आहेत. म्हणजे या 6व्या सूत्रामध्ये महर्षी पतंजलींनी 5 वृत्ती सांगितल्या, प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा आणि स्मृती. आता या 5 वृत्तींचं विस्तृतपणे विवेचन पुढील सूत्रांमध्ये येणार आहे. 7व्या क्रमांकाच्या सूत्रामध्ये महर्षी पतंजलींनी प्रमाणाचे प्रकार सांगितलेले आहेत. 7व्या सूत्रात असं म्हणतात, प्रत्यक्षानुमानागमः प्रमाणानि. प्रमाण 3 आहेत, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, आगम प्रमाण किंवा त्याला आप्तवचन अधिकारी शब्दी व्यक्तीचे शब्द असं सुद्धा म्हटलं जातं. प्रमाण ही एक वृत्ती असून तिचा पहिला प्रकार प्रत्यक्ष प्रमाण हा आहे. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे ज्याचा आपण आपल्या इंद्रियांच्या द्वारा प्रत्यक्ष अनुभव करून घेऊ शकतो ते प्रमाण होय. प्रत्यक्ष म्हणजे प्रति अक्ष, डोळ्यासमोर जी घटना घडते ती घटना होय. कानाने आपण एखादा आवाज ऐकला, नाकाने एखाद्या पदार्थाचा वास घेतला किंवा जिभेने एखाद्या पदार्थाची चव घेतली तर ती सर्व प्रत्यक्ष प्रमाणे झालीत. थोडक्यात, बुद्धी, मन व इंद्रियांद्वारा प्रत्यक्षरित्या प्राप्त होणारे ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण होय. ज्या प्रत्यक्ष प्रमाणांनी संसाराची क्षणभंगुरता प्रत्ययाला येऊन वैराग्य उदयाला येते आणि ज्वाद्वारा चित्तात उत्पन्न होणाऱ्या वृत्तींचा निरोध करण्यास सहाय्य मिळते, त्या प्रत्यक्ष प्रमाण वृत्तींना अक्लिष्ट प्रमाण वृत्ती म्हणतात. या उलट, ज्या प्रत्यक्ष प्रमाणांनी भोगांची आसक्ती वाढते त्या वृत्ती मात्र क्लिष्ट मानल्या जातात. प्रत्यक्ष प्रमाणाद्वारा ज्ञान प्राप्त होते हे खरे, पण सर्वच ज्ञान आपण काही प्रत्यक्ष प्रमाणाने प्राप्त करून घेऊ शकत नाही. याकरिता आपल्याला अनुमान प्रमाण आणि आगम प्रमाणाचेही सहाय्य घ्यावे लागते. दुसरे असे की प्रत्यक्ष प्रमाण काही वेळा फसवेही असू शकते. आपण आकाशात चंद्र, सूर्य पाहतो, त्यांना आपण प्रत्यक्षच पाहत असतो. ते आपल्याला बचके एवढे दिसतात, पण खरेच ते बचके एवढे असतात का? याचे उत्तर नाही असे आहे. म्हणजेच या ठिकाणी प्रत्यक्ष प्रमाणसुद्धा आपल्याला वस्तूचे खरे ज्ञान प्राप्त करून देऊ शकत नाही. काही लोक जे दिसते तेच फक्त खरे आहे असे मानतात, जे दिसत नाही तो परमात्मा सुद्धा नाहीच असेही मानतात ते प्रत्यक्ष प्रमाणवादी म्हणतात. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. जिवंत असेपर्यंत सुख उपभोगून घ्या, ऋण काढून सण साजरे करा, कारण देहाचे भस्म झाले की तो काही पुन्हा प्राप्त होणार नाही. इटलीत जन्माला आलेला महामानव लिओनार्दी दि विन्सी हा सुद्धा प्रत्यक्ष प्रमाणवादीच होता. प्रत्यक्ष प्रमाणाद्वारा जे ज्ञान प्राप्त होते त्या ज्ञानाच्या सहाय्याने अनुमान करूनही काही ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती करून घेता येते. शेजारच्या घरात कुणाचा मृत्यू झाला म्हणजे रडारड झालेली आपण पुष्कळदा ऐकलेली असते. या प्रत्यक्ष प्रमाणावरून दूरवर कुठेतरी रडारड ऐकू आली की आपण लगेच अनुमान करतो आणि म्हणतो कुणीतरी मरण पावलेला आहे. ज्या अनुमानाद्वारा शरीर संसार व पदार्थांची अनित्यता व दुःखरूपता प्रत्ययाला येते व ज्यांच्यामुळे मनुष्याच्या मनात वैराग्याचा भाव उदय होतो त्या अनुमान वृत्तींना अक्लिष्ट अनुमान वृत्ती म्हणतात. तर ज्या अनुमानांनी शरीर व संसारात आसक्ती निर्माण होते त्या वृत्तींना क्लिष्ट अनुमान वृत्ती म्हणतात. अनुमान प्रमाणाद्वारा आपल्या ज्ञानाची व्याप्ती खूपच वाढते, पण शेवटी तो एक तर्कच असतो हे मात्र आपण विसरता कामा नये. आगम प्रमाण हे ज्ञानप्राप्तीचे तिसरे प्रमाण आहे. आपल्या ऋषीमुनींनी, वाडवडिलांनी, अवतारी पुरुषांनी आणि वैज्ञानिकांनी ध्यानधारणेद्वारा किंवा प्रत्यक्षिकद्वारा ज्या ज्ञानाची प्राप्ती करून घेतली होती ते ज्ञान त्यांनी शब्दबद्धही खरून ठेवलेले आहे. ते सद्ग्रंथाद्वारा प्राप्त होणारे ज्ञान म्हणजे आगम प्रमाण होय. वेद, शास्त्र आणि आप्त पुरुषांची वचने ही सुद्धा आगम प्रमाणाचीच उदाहरणे मानली जातात. मनुष्याला जे ज्ञान प्रत्यक्ष व अनुमान प्रमाणांनी प्राप्त होऊ शकत नाही ते ज्ञान त्याला आगम प्रमाणाद्वारा प्राप्त होऊ शकते. खरे म्हणजे मनुष्याला प्राप्त होणारे पुष्कळसे ज्ञान आगम प्रमाणाद्वाराच मिळत असते. मी प्रत्यक्ष प्रमाणच मान्य करीन असे म्हणणाऱ्या व त्यानुसार वागणाऱ्या माणसाच्या ज्ञानाचे क्षेत्र फारच संकुचित असते. मानवांचे कल्याण व्हावे म्हणून वेद, उपनिषदे, गीता असे जे अनेक उत्तमोत्तम ग्रंथ महानुभावांनी स्वानुभवाच्या बळावर लिहून ठेवलेले आहेत त्या आगम प्रमाणांना आपण दुर्लक्षित नाही करू शकत. विद्यालयात दिले जाणारे बहुतांश ज्ञान हे आगम प्रमाणाद्वाराच दिले जाते. सूर्य प्रत्यक्ष उगवताना व मावळताना दिसतो, परंतु तो वस्तुतः तो उगवतही नाही आणि मावळतही नाही. पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरते, म्हणून सूर्य उगवताना आणि मावळताना दिसतो हेच ज्ञान वर्गात शिक्षक माहिती सांगून विद्यार्थ्यांना देतात. शिक्षक या गोष्टीचे वर्गात प्रत्यक्ष प्रमाण देऊ शकत नाही, तरीही विद्यार्थी शिक्षकाचे म्हणणे मान्य करतात आणि आगम प्रमाणाद्वारा आपल्या ज्ञानाचे क्षेत्र विस्तृत करत असतात. शिक्षकावरील श्रद्धेमुळे हे सर्व घडत असते. म्हणून ज्ञान प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात श्रद्धा ही असावीच लागते. श्रद्धेचे महत्त्व सांगताना भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचिरेणाधिगच्छति. अर्थात जितेंद्रिय, तत्पर व श्रद्धावान पुरुषाला ज्ञानाची प्राप्ती होते. त्याला ते ज्ञान प्राप्त होताच तो भगवत प्राप्तिरूप परमशांतीचीही प्राप्ती करून घेतो. ज्ञानासारखी पवित्र वस्तू आगम प्रमाणाद्वारा देणाऱ्या गुरुजनांचे महत्त्व मान्य करूनच गीताशास्त्र पुढे म्हणते, तद्विद्दित प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्त्वदर्शिनः. अर्जुना, तत्व जाणणाऱ्या गुरुकडे जा, त्यांना दंडवत कर, निष्कपट भावाने त्यांची सेवा कर आणि सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारून ज्ञानाची प्राप्ती करून घे. तत्व जाणणारे ते महानुभाव तुला नक्कीच तत्वज्ञानाचा उपदेश करतील. आगम प्रमाणाद्वारा ज्ञानाचे क्षेत्र विस्तृत होते हे जरी खरे असले तरी प्रत्यक्ष प्रमाणाचे महत्त्व त्यामुळे कमी होते असे नाही. वर्गात थिअरी शिकवून शिक्षक त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवतात, याला कारण प्रत्यक्ष प्रमाण महत्त्वाचे आहे हेच असते. भगवंतांनी अर्जुनाला जेव्हा आपल्या विभूती सांगितल्या तेव्हा तोही भगवंतांना नम्रपणे म्हणाला होता, भगवंता मला आपले विश्वरूप प्रत्यक्षच दाखवना, केवळ ऐकून माझ्या मनाची तृप्ती होत नाही, मला आपले विराट रूप प्रत्यक्षच पहावेसे वाटते. ज्ञानाची प्राप्ती करून देणारी ही प्रमाणे माणसाच्या मनात क्षणोक्षणी असंख्य वृत्तींची निर्मिती करीत असतात. माणसाचे मन वृत्ती निर्माण करणारा मोठा कारखानाच असतो जणू काही. मानवी मनात असंख्य विचार निर्माण करणारी दुसरी वृत्ती म्हणजे विपर्यय होय. आतापर्यंत आपण प्रत्यक्ष प्रमाण वृत्तीमधले प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम या तीन वृत्ती आपण बघितल्या. यापुढची दुसरी वृत्ती म्हणजे विपर्यय आणि त्याचं वर्णन महर्षी पतंजलींनी 8व्या सूत्रामध्ये केलेलं आहे. विपर्ययाचं लक्षण सांगताना महर्षी पतंजली म्हणतात, विपर्ययो मिथ्या ज्ञान मतद्रूप प्रतिष्ठम. वस्तूचे जे स्वरूप असते त्या स्वरूपावर त्याच वस्तूचे ज्ञान न होता दुसऱ्या वस्तूचे ज्ञान होणे अर्थात भास होणे म्हणजे विपर्यय होय. विपर्यय हे मिथ्या किंवा खोटं ज्ञान असते, कारण ते तद्रूप प्रतिष्ठ नसते, म्हणजेच ते वस्तूच्या वास्तविक स्वरूपावर आधारलेले नसते. एका वस्तूवर दुसऱ्या वस्तूचा भास होतो, त्या भासावर ते आधारलेले असते. अंधाऱ्या रात्री वाटसरूला एखादे झाड भूतासारखे वाटते आणि तो घाबरतो. खरे तर ते भूत नसते, ते झाड असते, पण त्या झाडावर त्या माणसाला भूताचा वास होतो. यालाच विपर्यय म्हणतात. विपर्ययामुळे माणसाच्या मनात अनंत वृत्ती निर्माण होत असतात. विपर्ययामुळेच मनुष्य नको ते विचार करतो, नको त्या कल्पना करतो आणि विनाकारणच सुखी दुःखी होत राहतो. अंधारामध्ये आपण केव्हा केव्हा दोरीलाच साप समजतो आणि घाबरतो. दोरीला साप मानणे याला शंकराचार्य प्रतिभाषित सत्ता म्हणतात. प्रतिभाषित सत्ता पूर्णपणे खोटी असते. दिवा आणताच तो साप नसून ती दोरी आहे हे माणसाला समजते आणि त्याचे भय नष्ट होते. दोरीला दोरीच मानणे ही व्यावहारिक सत्ता असते. शंकराचार्य म्हणतात, व्यावहारिक सत्ता सुद्धा खोटीच असते, म्हणजे तोही एक विपर्ययच असतो. ते म्हणतात, सर्वम खलविदम ब्रह्म. या न्यायानुसार जे काही आहे ते सर्व ब्रह्मच आहे, म्हणजे ती दोरीही ब्रह्मच आहे असे मानणे याला ते पारमार्थिक सत्ता असे नाव देतात. विपर्यय वृत्ती जर भोगाबद्दल वैराग्य उत्पन्न करणारी आणि योग मार्गात उत्साह व श्रद्धा वाढवणारी असेल तर ती अक्लिष्ट वृत्ती असते. श्रोते हो, आतापर्यंत आपण महर्षी पतंजलींनी ज्या 5 वृत्ती सांगितल्या त्यापैकी 2 वृत्तींचं विवेचन आजच्या या भागामध्ये बघितलेलं आहे, ज्याच्यामध्ये पहिली वृत्ती होती प्रमाण, त्याचे 3 प्रकार, प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम, आणि दुसरी वृत्ती होती विपर्यय म्हणजे खोटं ज्ञान. प्रमाण अर्थात आपल्याला ज्ञान प्राप्त करून देणारी वृत्ती ज्याच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान होतं, आणि विपर्यय ही दुसरी वृत्ती म्हणजे खोटं ज्ञान, भासरूप होणारं ज्ञान. या 2 वृत्ती आपण आज बघितलेल्या आहे. पुढील भागात भेटूया पुढच्या वृत्तींच्या विवेचनासह. तोपर्यंत हरिओम.
6: रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचनमाला, अध्यात्म, मनशांती आणि जीवनदर्शन यांचा सुरेख संगम. श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योगदर्शनाचा सखोल प्रवास. पातंजल योगदर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भरंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन. वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, KC सोसायटी, संचलित मुजीजेठा महाविद्यालय, जळगाव. योगसूत्र विवेचन माला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
8: मी काहीतरी चांगलं करू शकतो, करू शकण्याची जी मला स्वप्न दाखवली ती त्या रेडिओने दाखवली.
6: गझलेचा प्रवास, श्रोते हो, श्वास गझल या विशेष कार्यक्रमात गझल नवाज भीमरावजी पांचाळे यांच्याशी आर जे अमोल यांनी केलेल्या दिलखुलास गप्पा नक्कीच ऐकू शकाल दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6 वाजता आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

0: धर्म आणि नीतिमत्ता.
1: ज्या ठिकाणी वेदही नाहीत, बायबलही नाही किंवा कुराणही नाही, अशा ठिकाणी आपल्याला मानवजातीला घेऊन जायचं आहे. पण हे कार्य वेद, बायबल आणि कुराण या सर्वांचा समन्वय साधूनच करायचा आहे. एकत्व हा एकमेव धर्म असून वेगवेगळे धर्मपंथ हे या मूळ धर्माचे निरनिराळे आविष्कार आहेत हे मानवजातीला शिकवायला पाहिजे. तसं केलं तर प्रत्येक जण त्याला उपयुक्त ठरेल अशा एकेका मार्गाचा अवलंब करेल. पूर्णपणे नीतिपरायण आणि शूर व्हा. प्राणाची सुद्धा पर्वा करू नका. धार्मिक मतमतांतरांच्या बाबतीत उगीच डोकं शिणवू नका. जे भित्रे आहेत तेच पाप करत असतात. वीर कधीही पाप करत नाहीत. पापी विचार सुद्धा ते मनात येऊ देत नाहीत. नीतीची हीच एकमेव व्याख्या करता येईल की जे जे म्हणून स्वार्थपर ते नीतीविरुद्ध आणि जे निस्वार्थपर तेच नीतीसंगत होय. एखादा माणूस सुंदर भाषेत सुंदर विचार व्यक्त करत असतो पण लोकांवर त्याचा प्रभाव पडत नाही. दुसऱ्या एखाद्या माणसाची भाषाही सुंदर नसेल आणि विचारही सुंदर नसतील पण त्याच्या शब्दांची लोकांना मोहिनी वाटते. हा ओजाचा प्रभाव आहे. केवळ कामजयी स्त्री पुरुषच हे ओज निर्माण करून ते मेंदूत संचित करू शकत असतात. म्हणूनच ब्रह्मचर्य हा सदा सर्वदा सर्वश्रेष्ठ धर्म मानला गेला आहे. कामाला थारा दिल्यामुळे, कामाला बळी पडल्यामुळे धर्मभाव नाहीसा होतो. मनाचं तेज आणि चारित्र्यबल यांनाच माणूस पारखा होतो याचा कुणालाही सहज प्रत्यय येण्यासारखा आहे. याच कारणामुळे असं आढळून येतं की जगात ज्या ज्या धर्मसंप्रदायात मोठमोठे धर्मवीर उदयाला आले आहेत ते संप्रदाय ब्रह्मचर्यावर विशेष जोर देत असतात. नीतीशास्त्र नेहमी सांगत असतं मी नव्हे तू. त्याचं ब्रीद असतं मी नव्हे तर माझ्या खेरीज इतर. म्हणजेच स्वार्थीपणा नाही तर निस्वार्थता. याचंच नाव नीती. ती अनंत शक्ती किंवा तो अनंत आनंद इंद्रियांद्वारे मिळवण्याच्या प्रयत्नात माणूस व्यक्तित्वाच्या ज्या सगळ्या फोल कल्पनांना बिलगत असतो त्या टाकून दिल्या पाहिजेत असं नीतीशास्त्राचं सांगणं आहे. आधी इतरांचं नंतर मागावून माझं अशी तुमची वृत्ती असायला हवी. इंद्रिय म्हणत असतात आधी मी. नीतीशास्त्र म्हणत असतं मी सगळ्यात शेवटी. ह्याप्रमाणे नीतीचे सगळे नियम त्यागावर आधारलेले आहेत. भौतिक पातळीवर व्यक्तित्वाचा विनाश करणं, परिपोष करणं नव्हे. हे अनंत कधीच भौतिक पातळीवर व्यक्त व्हायचं नाही, तशी कल्पनाही करता यायची नाही. उपयुक्ततावादाच्या सिद्धांतांनी माणसा माणसातील नैतिक संबंधांचा उलगडा होऊ शकत नाही. कारण प्रथमतः म्हणजे केवळ उपयुक्तता लक्षात घेऊन आपण कोणतेही नीतीनियम निर्माण करू शकणार नाही. त्या अनंताकडे जाण्याचा, त्या इंद्रियातीत अवस्थेची प्राप्ती करून घेण्याचा आमचा प्रयत्न अव्यवहार्य आणि वेडगळ आहे या एका सबबीवर उपयुक्ततावादी आम्हाला एकीकडे त्या प्रयत्नापासून परावृत्त करू इच्छित असतो आणि त्याचबरोबर दुसरीकडे तो आम्हाला नीतीचे पालन करण्याचा आणि समाजाचं हित करण्याचा आदेश देत असतो. पण आम्ही समाजाचं हित करायचं काय म्हणून? समाजाचं हित करणं ही एक गौण आणि दुय्यम गोष्ट होय. प्रथम म्हणजे आपल्या समोर एक ध्येय, एक लक्ष किंवा साध्य नसेल तर मग आपण नीतिमान काय म्हणून व्हायचं? नीतीचं पालन करून आपण काय साधणार आहोत? मी लोकांचं भलंच का करायचं, त्यांचं वाईट का करायचं नाही? ह्या प्रश्नाला उपयुक्ततावाद्यांचं काय उत्तर आहे? स्वतःचं सुख हेच जर मानवजातीचं लक्ष असेल तर मग इतरांना मी दुःखी करून स्वतःला सुखी करण्यास काय प्रत्यवाय? तसं करण्यापासून मला काय परावृत्त करू शकेल? शिवाय उपयुक्ततावाद ही एक फारच संकुचित कल्पना आहे. उपयुक्ततावादी सिद्धांत केवळ वर्तमान सामाजिक परिस्थितीतच कामी पडू शकतील. ह्या पलीकडे त्यांना आणखी काही मूल्य नाही. पण धार्मिक आणि आध्यात्मिक सत्यांवर आधारलेले सदाचार आणि नीतीनियम माणसाच्या संपूर्ण आणि अनंत स्वरूपाला लागू पडतात. ते नीतीनियम असतात अर्थात व्यक्तीसाठी, पण ते आधारलेले असतात मात्र व्यक्तीच्या अनंत स्वरूपावर. जसे व्यक्तीला तसे समाजालाही ते लागू असतात. कारण ह्या व्यक्तींचा समुदाय म्हणजेच समाज होय.